FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 21 वैशाख 1948, 11 मे 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं.

रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या सुंदर अशा भूपाणीनं.

पद्मजा फेन आणि जोगळेकर यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकली. अमृतधारा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची अभंगरचना.

0: अमृतधारा हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6:36 होत आहेत. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषी वार्ता याअंतर्गत निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य एवं धनसंपदा याअंतर्गत हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार, डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैद्यरी चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर याअंतर्गत वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची शालमली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध आपण ऐकू शकाल, नियम आणि व्यवहार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजरणा आणि 7:50 सैनिकी पॅटर्न निवास शाळा कुरंदवाड हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. दरम्यान आपण ऐकू शकाल भावगीत. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित आणि त्यानंतर आपण ऐकू शकाल नाट्यसंगीत. 10:30 माझे जीवन गाणे यामध्ये डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 11:00 रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 345. 11:10 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारतीचे विविध कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 साहित्य सौरभ या अंतर्गत कथा आपण ऐकू शकाल, बिकट वाट लेखन विनायक दिनकर ढवळे. 7:30 माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल. या अंतर्गत आज शार्पण जमिनीवर सुधारणा करण्याचे मार्ग याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेत मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आमच्या आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. FM बँड 102.7 MHz आणि NewsON AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर. श्रोतेहो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 कॉल करा.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:40

0: मिनिटं झाली आहेत.
1: कृषीवार्ता या कार्यक्रमात ऐकूया निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन या विषयीच्या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, उन्हाळ्याच्या काळात जनावरांसाठी चारा म्हणून ज्वारी कुट्टी, गव्हांडा किंवा गव्हाचं तणस, भाताचा पेंढा, सोयाबीन कुटार, बाजरीचं सरमाड या घटकांचा वापर होतो. पण अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात. अशा चाऱ्यामुळं वाढीवर, दूध उत्पादन, आरोग्य आणि प्रजननावर विपरीत परिणाम होतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, पाचकताही अत्यल्प असते, यामुळं पोषण तत्व कमी प्रमाणात मिळतात. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नोसेल्युलोज कॉम्प्लेक्स असल्यामुळं कोठीपोटामध्ये जीवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळं याचं विघटन होत नाही, प्रथिनं जनावरांच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत. अशा निकृष्ट चाऱ्याचं रूपांतर सकस आणि असलेल्या पोषण मूल्यांचा पूर्ण उपयोग करण्यासाठी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केली तर निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते, चाऱ्याची चव, पाचकता आणि त्यातल्या नत्राचं प्रमाण वाढतं. त्यामुळं हा चारा जनावरं आवडीनं खातात. मंडळी, चाऱ्यावर युरिया प्रक्रिया सावलीमध्ये करावी. 100 किलो निकृष्ट चाऱ्यासाठी जास्तीत जास्त 4 किलो युरिया वापरायला हवा. याचं प्रमाण वाढवता कामा नये. द्रावण हलवून प्रत्येक थरावर एक जीव मिसळावं. प्रक्रिया केलेलं खाद्य बुरशीपासून मुक्त असावं याची खबरदारी बाळगावी. मंडळी, साधारणपणे 100 किलो किंवा त्या पटीत निकृष्ट चाऱ्याची कुट्टी वजन करून घ्यावी. कुट्टी ही गहू, भात, ओट्स, बार्ली, ज्वारी, बाजरी यांची असावी. वजन केलेल्या चाऱ्याची कुट्टी जमिनीवर पोत्यावर किंवा प्लॅस्टिकच्या जाड पेपरवर सावलीत पसरावी. यामुळं मुरलेल्या खालच्या चाऱ्याला माती लागत नाही. युरियाचं प्रमाण चाऱ्याच्या वजनाच्या 4% इतकं असावं, म्हणजेच 100 किलो निकृष्ट चाऱ्यासाठी 4 किलो युरिया वापरावा. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: निकृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयी जी माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात, हा या माहितीचा पहिला भाग होता. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
3: कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया उद्याची या कार्यक्रमाची झलक.
4: आज आहे 12 मे. प्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्यांनी दुःखित अशा रुग्णांची सेवा केली, त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून त्याचं पालन केलं जातं. मनात जी गाणी अगदी साचलेली असतात आणि ती पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतात, अशा गाण्यांचं हे सहज सुंदर व्यासपीठ आहे असं मला वाटतं.
5: तर श्रोते हो, जरूर ऐका गाणं मनातलं हा कार्यक्रम मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 11:10.
6: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
7: कॉमर्स रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBMBA त्याला सुसंगत आहे. LLB करू शकता. कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज BCOM होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. BCOMच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण MPSC UPSCचा विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय. ACCA आहे, USAचं CPA आहे, CMA आहे, CFA आहे. या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
6: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
8: श्रोते हो, दररोज सकाळी 7:00 जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके
3: 6:45 झाली आहेत.

0: काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत?
0: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते. आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: तर आपण वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आपण ऐकत होतात वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते अवश्य ऐका आज सकाळी 7:25 दीड खुलासा हा प्रायोगिक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा आणि 7:50 सैनिकी पॅटर्न निवास शाळा हे प्रायोगिक कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 9404408000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
9: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
8: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
9: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
2: श्रोते अवश्य ऐका आज सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोगिक कार्यक्रम आणि 9:30 उमंग हा NCERT प्रायोगिक कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
10: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
11: नमस्कार काका, मी आली आहे.
12: नमस्कार.
11: आता सांगा, टेबल उचललं की मग लगेचच रानातच आपल्याला नकाशा देतात का?
12: हो, नाही नाही नाही, हे बघा, मोजणी काम पूर्ण झाल्यानंतर मोजणी प्रकरण उपाधीक्षक भूमी अभिलेख यांचे कार्यालयास परत जमा केलं जातं. ते त्यांचे कार्यालयास प्राप्त होतात सदर मोजणी कामाची मूळ टिपणीच्या आधारे, फाळणीच्या आधारे बारकाईने तपासणी करण्यात येते. सदर प्रकरण मोजणी नोंदवहीत नोंदवून परिनिरीक्षणाकरता छाननी लिपिकाकडे दिलं जातं. ते लिपिक मोजणी प्रकरणात नोटीस स्थळ, नोटीस पाठवल्याच्या पोस्टाचा दाखला आहे काय याची सुद्धा खात्री करतात. मोजणीच्या आलेखावर सर्वे नंबराचं टिप्पण, फाळणीचे हद्द मूळ अभिलेखाप्रमाणे आणि गावी पुनर्मोजणी झाली असल्यास त्या आलेखावरून हद्दी बरोबर बसवून हद्दीच्या ज्या नवीन खुणा दाखवल्या आहेत त्या बरोबर असल्याची खात्री करतात. अर्जदार आणि लगत कब्जेदार

0: चे जबाब आहेत काय ते पाहतात. भूमापकानं समक्ष म्हणून जबाबदार स्वाक्षरी केली आहे काय, जबाब नसेल तर तसा पंचनामा केलेला आहे का, याची सर्व खात्री कार्यालयात होते. मग मोजणी जे काम दाखवले हद्दी नियमानुसार बरोबर असल्याचे आढळून आल्यास त्याप्रमाणे अर्जदारास उपाधीक्षक वाजवी ते उत्तर तयार करून प्रथम मुख्यालय सहाय्यक यांच्याकडे तपासणी कामी देण्यात येते. अंतिम कार्यवाहीसाठी कार्यालय प्रमुख यांच्याकडे पाठवण्यात येतं. कार्यालय प्रमुख यांनी निकालपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर सदर अर्जदार यांना मोजणीची क प्रत पोस्टाने पाठवण्यात येते. नक्कल पाठवून सदर मोजणीचा अर्ज निकाली काढण्यात येतो. मोजणीच्या वेळी तयार केलेल्या नकाशाची सही शिक्क्याची नकलीची एक प्रत अर्जदारास मोफत पुरवण्यात येते. मग आपले मोजणीचे काम पूर्ण होते. काही अतिक्रमण असल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करावी लागते. शेजाऱ्याने मोजणी मान्य नसेल तर ते रितसर पुन्हा त्यांच्या खर्चाने मोजणी मागू शकतात. तर अशी ही मोजणी. जय भूमाता.
1: हा काका, आज मला मोजणीच्या खात्यात किती बारकावे असतात ते कळलं. आपल्या काळ्या आईच्या हद्दीची प्राणपणानं जपणूक करणाऱ्या शेतकरी बंधू भगिनींना साष्टांग दंडवत.
0: हो, साष्टांग दंडवत.
2: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 11 मे, आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. प्रख्यात भारतीय विचारवंत जे कृष्णमूर्ती यांचा आज जन्मदिन. वास्को द गामा कालिकतला पोहोचली तो आजचा दिवस. साल होता 1498. ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक आणि बालनाट्य लेखक आणि चित्रकार कृष्णदेव मुळकंद यांचं निधन आजच्या दिवशी झालं. आज ज्येष्ठ अभिनेती शाहू मोडक यांचा स्मृतिदिन. गायक आणि संगीतकार मिलिंद दिंगळे यांचा आज वाढदिवस. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.
4: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
5: कॉमर्स साठी रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBA MBA त्याला सुसंगत आहे. LLB करू शकता. कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज BCOM होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. BCOM बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण MPSC UPSC विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय. ACCA आहे, USA CPA आहे, CMA आहे, CFA आहे. या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
4: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात. आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
3: आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10 FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐशी अक्षरे रसिके. या कार्यक्रमात रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध नियम आणि व्यवहार.

एका सभागृहात चपला बाहेर काढून ठेवणाऱ्यांनाच प्रवेश देण्यासाठी पहारेकरी नेमण्यात आला. चपला बाहेर काढल्याशिवाय कुणालाही प्रवेश द्यायचा नाही एवढ्या एका ओळीच्या नियमाची तो पहारेकरी काटेकोरपणे अंमलबजावणी करू लागला. एक अनवाणी सद्ग्रस्त सभागृहात जाऊ लागले. त्यावेळी पहारेकऱ्यांनी त्यांना हटकले. येथे चपला काढूनच तुम्हाला आतमध्ये जाता येईल या नियमावर तो अडून राहिला. पण त्या सद्ग्रहस्थाने तर पायात चपला घातलेल्याच नव्हत्या, तरी देखील नियमानुसार इथे चपला काढल्याशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही, हवं तर तुम्ही घरी जा, चपला घालूनच इथे या, यानंतरच तुम्हाला दारात चपला काढून सभागृहात प्रवेश मिळेल. या नियमाशी अडून राहिलेल्या पहारेकऱ्याच्या या आदेशामुळे त्या सद्ग्रहस्थांची अवस्था काय झाली असेल विचार न केलेलाच बरा. नियमांशी अडून राहिलं

0: तर कोणता गोंधळ निर्माण होऊ शकतो हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. म्हणूनच केवळ नियमावर बोट ठेवून काम अडवण्यापेक्षा नियम न मोडता व्यवहार पाळून नियम अंगीकारले पाहिजेत. पण बऱ्याचदा असं घडत नाही. नियमांशी बांधील राहून सर्वांनीच नियम पाळले पाहिजेत. ते सर्वांच्या हिताचे, फायद्याचे, सोयीचे असतात. पण प्रत्यक्षात नियम, अटी यांची अंमलबजावणी करताना त्यामध्ये आवश्यक त्या व्यवहाराचा विचार करून लवचिकता आणावी लागते. याचा अर्थ केलेला नियम मोडावा असंही नव्हे, पण केवळ नियमावर बोट ठेवून काम टाळणारे काही सरकारी बाबू नियमाच्या बाबतीत आपण किती कठोर आहोत याचा आविर्भाव करतात. प्रत्यक्षात चिरीमिरी दिल्यानंतर हेच सरकारी बाबू नियमातील उपनियमांचा छुपा आणि सोपा मार्ग काढून आपलं अर्थकारण साधणारे काही कमी नाहीत. कुठलाही नियम किंवा कायदा लोकांच्या सोयीसाठीच असतो. कल्पना करा, विविध प्रकारच्या खेळांमध्ये विशिष्ट प्रकारचं मैदान असतं. त्या खेळाचे सर्वमान्य नियम असतात. हे नियम सर्वच खेळाडूंना बंधनकारक असतात. खेळांमध्ये नियम, अटी, शर्ती नसतील तर तो खेळ नव्हे, तर तो खेळ खंडोबा म्हटला जाईल. उलट खेळामध्ये जो नियम मोडतो त्याला, स्वतःला आणि संघाला शिक्षा म्हणून विरोधी संघाला गुण दिला जातो. म्हणजे नियम मोडणं खेळामध्ये तोट्याचं ठरतं. हीच बाब कायद्याच्या बाबतीत सुद्धा आहे. कायदा म्हणजे संबंधित देशातील सर्व नागरिकांना बंधनकारक असलेले नियम. थोडक्यात, नागरिकांनी काय केलं तर ते बरोबर आणि कोणती कृती केली तर ती अवैधानिक, बेकायदेशीर किंवा अनधिकृत ठरते याविषयीचा नियम होय. जगातील सर्वच देशांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार नियम आहेत आणि त्यानुसार त्या देशाचा कायदा आहे. राज्यघटनेशिवाय, नियमाशिवाय, कायद्याशिवाय राज्य किंवा देश म्हणजे बेबंदशाही होय. म्हणूनच नियम हे नियम असतात आणि ते सर्वांना पाळणं बंधनकारक असतं. नियम सर्वांच्या हितासाठीच बनवलेले असतात. नागरिकांच्या हिताच्या आड येणाऱ्या नियमांच्या विरोधात नागरिक उघडपणे बोलतील. नियम ठरवताना जनहितासाठीच ते ठरवले जातात. त्यामध्ये जनहित दडलेलं असतं. शाळेमध्ये गणवेश परिधान करणं, शिस्त पाळणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असतं. त्यामुळे मुलांना शालेय जीवनामध्ये शिस्तीचं वळण लागतं. तथापि नियम सर्वांनीच धाब्यावर बसवायचं ठरवलं, नियम पाळायचे नाहीत असं ठरवलं तर त्याचा जबरदस्त फटका सरसकट सर्वांनाच बसतो. उदाहरणार्थ, आपण पाहतो की बस स्थानकावर रांग न लावता गर्दीतील प्रत्येक जण बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. बिचारी अशक्त आणि दुबळी माणसं पाठीमागे राहतात. सर्वांनीच रांगेत उभं राहून प्रवेश घ्यायचं ठरवलं तर सशक्त आणि दुबळ्या अशा दोन्ही माणसांना प्रवेश मिळू शकतो. रांगेत काटेकोर शिस्तपालन होऊ शकतं. यातून कोणाचंच नुकसान होत नाही, झाला तर लाभच होईल. म्हणून नियमात राहणं फायद्याचं, सर्वांच्या भल्याचं, शहाणपणाचं ठरतं हे बाकी नक्की.
1: ऐशी अक्षरी रसिकी या साहित्यविषयक कार्यक्रमात आज आपण रवींद्र शिंदे यांचा वैचारिक बंध ऐकलात, नियम आणि व्यवहार. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: स्फूर्ती दही वाटीभर,
3: थंडावा पोटभर,
2: उन्हाळा असो वा उपवास,
3: स्फूर्ती दही एकदम खास.
4: स्फूर्ती वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास, तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवन गाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सकाळचे 7:07 होत आहेत। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून। दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र।

0: कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
3: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागतो.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित

करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिक सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती

संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
4: ही यादी ब्याडगी

0: संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 7:25 दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:40 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा आणि 7:50 सैनिकी पॅटर्न निवास शाळा कुरुंदवाड हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
4: ISO मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244
6: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
7: काळजी करू नकोस, थंड हो.
6: कसं काय?
7: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
6: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
7: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
6: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: श्रोते अवश्य ऐका, आज सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी आणि 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आमच्या या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10.
8: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
9: कॉमर्स रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBA त्याला सुसंगत आहे. LLB करू शकता. कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज BCOM होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. BCOMच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण MPSC UPSC चा विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय, ACCA आहे, USA CPA आहे, CMA आहे, CFA आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
8: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
3: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र पुढील कार्यक्रम 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलं आहे, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
1: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
0: अच्छा,
1: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
0: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
1: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो ॲब्रिज हाऊस लिस्ट.
0: ओके.
1: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
0: बरोबर.
1: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
0: सर, अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे जे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली?
1: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली, ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो, अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत, हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
0: बरोबर.
1: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी, तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
0: बरोबर.
1: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हरवरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते, तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्रीटेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं

0: जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे, अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनेसाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो. तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते. तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी. म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
2: श्रोते हो, भारतासारख्या या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं याच्यातली सगळी माहिती सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते.

याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळं विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
2: सुख से सर्व साथी दुःख मे कोणी नाही. कसं आहे की भरपूर काही दुःख सोसलेले आहेत मला. भरपूर लोकांनी म्हणजे माझ्या नातलग लोकांनी सुद्धा मला कामापुरता वापर करून घेतलेला आहे. मला ज्यावेळेला त्यांची गरज आहे त्यावेळेला त्यांनी मला साथ दिली नाही, सगळे सोडून गेलेले म्हणून मला हे गाणं लावायचं.
3: तर श्रोते हो जरूर ऐका गाणं मनातलं हा कार्यक्रम मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 11 वाजून

0: श्रोतेहो, माझे जीवनगाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास. तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवनगाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 7:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम लक्ष किरण सौंदर्य नजराणा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
3: लक्ष किरण सौंदर्य नजराणा. आज या कार्यक्रमात काळे लासे या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत कोल्हापुरातील नामांकित कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर उद्धव पाटील. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मला असं सांगा की त्वचेला रंग कसा प्राप्त होतो.
4: त्वचेच्या बाह्य थरात रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलॅनोसाइट नावाच्या पेशी असतात. या मेलॅनोसाइट पेशींची संख्या आपल्या अनुवंशिकतेनुसार ठरलेली असते.
3: अच्छा.
4: सूर्यप्रकाशातील अति नील म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरण थोपवून त्वचेचं संरक्षण करणं हे त्यांचं काम असतं. ब्रिटिश आणि पाश्चात्यांच्या गोऱ्यापान त्वचेत रंगद्रव्याच्या या पेशी कमी असतात, कारण त्यांच्याकडे प्रखर सूर्यप्रकाशच दुर्मिळ असतो. आशिया खंडातील आपल्या गव्हाळ आणि सावळ्या कांतीत त्याचं प्रमाण मध्यम असतं, तर निग्रोनच्या काळ्या त्वचेत त्या सर्वाधिक असतात. आणि म्हणूनच रंगाच्या गडदपणानुसार त्वचेचे 6 प्रकार पडतात.
3: सर, फॉरेनर्स लोक टॅनिंग करून घेतात म्हणजे नेमकं त्वचेत काय?

0: घडतो?
1: सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे या मेलॅनोसाइट पेशी उत्तेजित होतात आणि त्वचेत रंगद्रव्य जास्त प्रमाणावर तयार करतात. नाही का, आपण सुद्धा उन्हात जास्त फिरलो तर चेहरा काळवणतो बघा. हे काळवणं म्हणजेच टॅनिंग. आणि आमच्या लेझर उपचाराच्या दृष्टीने ते बाधक ठरत असतं.
0: म्हणजे गोरी कांती असलेल्या लोकांनी आपली कांती नेहमीच गोरी राहील या भ्रमात राहायला नको, हो ना?
1: अगदी बरोबर.

0: डॉक्टर उद्धव पाटील सर, मग लासा कसा तयार होतो तेही सांगा ना.
1: आता सांगितलेल्या सहा पैकी कुठल्याही प्रकारच्या त्वचेत जर रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी जन्मतः एकाच ठिकाणी जास्त असतील, त्यांचा समुच्चय झाला असेल, तर तिथे लासा दिसतो.
0: आणि मग काही लासे काळे आणि काही तपकिरी, असं का होतो?
1: या समुच्चयातील रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशींच्या संख्येनुसार लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन आणि जेट ब्लॅक यापैकी कोणत्याही रंगाचा लासा असू शकतो.
0: बर, मग लाशामध्ये काही प्रकार असतात का?
1: हो, असतात ना. जन्मजात आणि जन्मोत्तर लासे. हे जे जन्मोत्तर लासे असतात, बऱ्याचदा मुलं वयात येताना दिसू लागतात. ते त्वचेच्या कोणत्या थरात आहेत त्यावर सुद्धा त्यांचा रंग अवलंबून असतो. बाह्य त्वचेतील लासे हे सहसा फिकट किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात. जसा की कॉफी सांडून तिथे ठिपका उठलाय, त्याचं नाव सुद्धा मजेशीर आहे बरं, कॅफे ओले मॅक्युल. आणि दुसरा एक लासा आहे, निवस्पिलस म्हणतात त्याला, म्हणजे जर कॉफी सांडून अशी ओघळली त्वचेवर
0: बर
1: तसाच तो दिसतो. बेकरचा लासा त्वचेत यापेक्षा खोलवर असतो आणि सहसा तो खांद्याच्या पुढे आणि मागे दिसतो.
0: बर,
1: त्यावर काही काही वेळा मोठे केस सुद्धा उगवतात. बर,
0: यापेक्षा आणखीन खोलवर लासे असतात का हो?
1: त्वचेतील सर्वात खोलवरचा लासा म्हणजे निवस ऑफ ओटा. हा डोळ्याभोवताली गालावर आणि कानशिलाजवळ आढळतो. ओटाच्या लाशात रंगद्रव्य त्वचेच्या सर्वात खालच्या थरात असल्यानं वरून दिसताना तो हिरवट निळसर असा दिसतो.
2: लक्ष किरण लेसर सेंटर लक्ष किरण
0: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात, यासाठी लक्ष किरणांचा आधार घ्या.
3: लक्ष किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार.
0: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंदण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा.
2: लेसर सेंटर लक्ष किरण.
0: लक्ष किरण स्किन आणि कॉस्मेटिक लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. आमचा फोन नंबर आहे 2-65-19-44. सर, लेसरचा लासे काढण्यासाठी नेमका कसा उपयोग होतो हे जर आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
1: लाशात रंगद्रव्य जास्त प्रमाणात तयार करणाऱ्या ठराविक पेशी असतात. फक्त याच पेशींचा अचूक नाश आणि तोही बाजूच्या पेशींना धक्का न लावता करण्याची ही किमया लेसर मधील नॅनो तंत्रज्ञानाने केली आहे. त्वचेवर लेसर ऊर्जा पडल्यानं फक्त रंगद्रव्याच्या पेशी नष्ट होतात आणि त्याही कायमच्या.
0: लक्ष किरणकडे असणारं Q+B हे इटालियन लेसर मशीन इतर मशीनच्या तुलनेत दुप्पट शक्तिशाली आहे. बरोबर आहे ना?
1: अगदी बरोबर. ही लेसर मशीन्स जितकी पॉवरफुल असतात तितकी कमी ऊर्जा त्वचेवर सोडावी लागते आणि साहजिकच त्यामुळे परिणाम अधिक चांगले दिसतात आणि तेही कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लक्ष किरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-22-95-22-95.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: अरुंधती आणि अनुराधा मराठे यांच्या युगलस्वरातलं मंगेश पाडगावकरांचं भावगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड.
1: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचालित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम
2: जागरूक पालकांची पहिली पसंती. निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
3: गोट्या ऊट सूर्य कासरा बरोबर आलाय का
4: बाबा? झोपू दे ना.
3: काय करायचं याला?
4: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
3: अजिबात नाही. एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
2: अहो अहो भाऊजी, टेन्शन कशाला घेताय?
3: मग काय करू?
2: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
3: काय सांगताय?
2: अहो हो.

0: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर तरीही जगाची ओळख देणारी परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्राविण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
1: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया.

0: चा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी लगतच्या रम्य स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार
0: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
1: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबर त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
0: अगदी.
1: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
0: हो.
1: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
0: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
1: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
0: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
1: आमच्या शाळेत 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास.
0: अरे वा.
1: यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
0: अगदी अगदी बरोबर आहे.
1: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
0: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
1: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांइतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
0: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
3: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
4: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात, राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13, 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
5: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
6: आज आहे 12 मे. प्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्यांनी दुःखित अशा रुग्णांची सेवा केली, त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून त्याचं पालन केलं जातं. मनात जी गाणी अगदी साचलेली असतात आणि ती पुन्हा पुन्हा ऐकाविषयी वाटतात, अशा गाण्यांचं हे सहज सुंदर व्यासपीठ आहे असं मला वाटतं.
7: तर श्रोते हो, जरूर ऐका गाणं मनातलं हा कार्यक्रम मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 11:10
5: आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 11:10.
8: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
9: कॉमर्स रिलेटेड टू बिझनेस आहे तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. एलएलबी करू शकता. कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय. एसीसीए आहे, युएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे.

0: CFA आहे, तर या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

श्रोतेहो नमस्कार आणि कोल्हापूर दर्पणमध्ये आपलं स्वागत. उलू स्वच्छतागृह महिलांसाठी सुविधा आणि सन्मान महापौर खासबाग मैदान या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन. शहरात अनेक चांगल्या गोष्टी सुरू आहेत, मात्र महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह नसणे ही खेदाची बाब होती. आता महापालिकाही स्वच्छतागृहाची उभारणी करत आहे. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराव महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेलं उलू स्वच्छतागृह ही केवळ महिलांसाठी एक सुविधा नव्हे तर तो त्यांचा सन्मान आहे, असं प्रतिपादन महापौर रूपाराणी निकम यांनी केलं. आज खासबाग मैदान तारावे पार्क येथील उलू स्वच्छतागृहाचं उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय सौदामिनी या ग्रंथाचं प्रकाशन. प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळात स्त्रियांनी जीवन आशियाची सुरुवात कशी केली यावेळेपासून विचारांचा मोठा वारसा जपण्यात स्त्रीचा फार मोठा वाटा आहे, असं शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळोखे यांनी सांगितलं. नवचेतना या काव्यसंग्रहाचं प्रकाशन. प्रियसी, सखी, आई, शिक्षिका अशा वेगवेगळ्या भूमिकेतून कवयित्रीनं नवचेतना काव्यसंग्रहातील कविता सजवली असून जीवनाला सकारात्मक आणि ऊर्जा देते, असे लेखक डॉक्टर सुनीलकुमार लवटी यांनी सांगितलं. बागेशी प्रकाशन अर्यंत सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे कवयित्री संगीता अलगुंडा दिवटे यांच्या नवचेतना या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं

आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. वर्षा शिंदे यांना होळकर पुरस्कार प्रदान. शांती बहुशिंदे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा वर्षा शिंदे यांना महिला आणि बालविकास विभागाचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजाची समृद्धी बाळसे नव्हे तर सूज डॉ माने गारगोटी दानप्रबोधींतर्फे गौरव सोहळा. समाज आता भौतिकदृष्ट्या समृद्ध झाला असला तरी विचाराची प्रगल्भता अपेक्षित प्रमाणात

वाढलेली दिसत नाही. समाजात आलेली सूज ही बाळसे नसून एक प्रकारची सूज आहे असं परखड मत श्रेष्ठ विचारवंत डॉक्टर अच्युत माने यांनी ज्ञानप्रबोधिनी गारगुटी या ठिकाणी बोलताना व्यक्त केलं. राज्यात योग आयोग स्थापन करा, योग शिक्षक संघाची मागणी, माननीय मंत्री मुश्रीफ यांना निवेदन. राज्यात योगशास्त्राचा प्रचार प्रसार आणि विकास उत्तमरित्या सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात योग समित्या स्थापन केल्या असून हजारो योग शिक्षक महाराष्ट्र योग शिक्षक संघाशी जोडले गेले आहेत. योग शिक्षक आणि योग विषयाला योग्य न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा अशी मागणी महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे केली जात आहे. याबाबतचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुसीब यांना देण्यात आलं. याप्रसंगी प्राध्यापक सरांद वाली, शंकर खाडे आणि योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 5:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन। गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार। देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला सज्जतेचा आढावा। आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल। आता सविस्तर बातम्या। ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची गरज असून केंद्र सरकार या क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूक करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना केलं। आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून सार्वजनिक वाहतूक आणि कार पूलिंगला प्रोत्साहन द्यावं आणि त्याद्वारे आर्थिक आत्मनिर्भरता आणखी भक्कम करावी असं आवाहन त्यांनी जनतेला केलं। विविध प्रकारच्या इंधनाचा वापर काटकसरीनं करण्याचं तसंच डेस्टिनेशन वेडिंग्स आणि सोन्याच्या खरेदीसह परदेशी खर्च कमी करण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं आणि व्होकल फॉर लोकल उपक्रमाचा पुनरुच्चार केला। या दौऱ्यादरम्यान उद्घाटन झालेल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे। हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचार

वर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं.

0: इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 8:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: मराठीत एक सुंदर म्हण आहे, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं. जो स्वतः दुःखी आहे त्याला सर्वत्र दुःख भरलं आहे असं वाटतं, तर जो आनंदात आहे, समजा एखाद्याला लॉटरी लागली किंवा पहिल्या नंबरने पास झाला, तर त्याला जो आनंद होतो त्या अवस्थेमध्ये सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. याचाच अर्थ आत जसं तसं बाहेर दिसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चित्त चैतन्यी पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुम्हाला हरिरूप सृष्टी दिसायला पाहिजे असेल तर प्रथम आत्मबदल झाला पाहिजे. पुष्कळ लोकांना या गोष्टी समजत नाहीत, त्यांना हे पटत नाही, कारण या गोष्टीचा मूलगामी उहापोह झालाच नाही. अशा तऱ्हेच्या विवरणानं आपली दृष्टी स्वच्छ होते, चित्त आणि चैतन्य यांची मिठी आत पडते, तेव्हाच सर्व सृष्टी हरिरूप दिसू लागते. संत रामदास स्वामी म्हणतात, आपण दृष्टा दृश्य गगन, त्याहून नसावे वेगळे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीवरूपे. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मग स्थूल सूक्ष्म आगवे, पहावे ते हरिरूप दिसे, ऐसी स्थिती स्वभावे प्राप्त होत. सांगायचा मुद्दा, जे काय व्हायचं ते आत, भान घ्यायचं तेही आत, नंतर तेच बाहेर प्रतीतीला येतं, हे आपण लक्षात ठेवायला हवं. देह आणि इंद्रिय ही आपल्या जीवनाचा दुसरा महत्वाचा घटक आहेत, पण परमार्थात इंद्रिय म्हटली की लोक हातात शस्त्र घेतात. सर्वात काय वाईट असेल तर ती इंद्रिय अशी फार मोठी गैरसमजूत आहे. इंद्रिय ही साधनं आहेत, साधनं वाईट नसतात, तुम्ही वापराल तशी ती असतात. सुरी वाईट आहे की चांगली? सुरीनं भाजी कापून स्वयंपाक करता येतो, पण तीच सुरी कोणाच्या पोटात खुपसली तर? सुरी वाईट नाही, आपण ती कशी वापरतो यावर सर्व अवलंबून आहे. तसं इंद्रिय कशा प्रकारे वापरायची हे आपल्या हातात आहे. इंद्रिय ही अत्यंत मौल्यवान आहेत, त्याला देहाचे अलंकार म्हटलं पाहिजे, आणि देह ही अलंकापुरीच होय. या इंद्रियांच्या पलीकडे नांदतं ते मन. मनाचा विचार संतांनी आणि भगवंतानं केलेला आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं म्हटलं आहे, इंद्रियाणा मनश्चास्मी. यापेक्षा मनाचं महत्व जास्त काय वर्णावं? तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, हे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी म्हटलेलं आहे. तुझं मन जेव्हा मीच होईल तेव्हाच परमार्थ पुरा होईल. मन हे कुणाच्या रूपानं नांदतं याला महत्व आहे. मीपणानं नांदणारं मन आणि मीच होऊन नांदणारं मन यात जमीन अस्मानात इतकं अंतर आहे. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जी राजविद्या राजगुह्य सांगितलं ते त्याने सद्गुरू होऊन सांगितलं. ते म्हणाले, अर्जुना, मी आत्तापर्यंत हे गुह्य कोणाला सांगितलं नाही. लक्ष्मीला, यशोदेला, नंदाला, नारदाला जे सांगितलं नाही ते परमार्थातील गुह्य मी तुला सांगतो. मन मनःभव, तुझं मन मी स्वरूप होऊ दे. तुम्ही म्हणाल याच्यात काय गुह्य आहे? काय आहे की कोलंबसानं जेव्हा अमेरिकेचा शोध लावला तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याचं अभिनंदन केलं, पण काही लोक म्हणायचे यात काय मोठं आहे. हे कोलंबसाच्या कानावर गेलं, त्यानं सर्वांना पार्टी देण्याचं ठरवलं. त्यात जे यात काय आणि त्यात काय

काय म्हणणारे होते त्यांना मुद्दाम आग्रहानं बोलवलं. पार्टी संपल्यावर त्यांना सर्वांना एका टेबलाभोवती गोळा केलं. टेबलावर एक अंड ठेवलं होतं. तो सर्वांना म्हणाला, हे अंड टेबलावर उभं करून दाखवा. झालं, प्रत्येकानं येऊन अंड उभं ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाच ते जमलं नाही. शेवटी कोलंबस म्हणाला, बघा आता तुम्हाला कोणाला जमत नाही ना, मग ते मी करून दाखवू. यावर सर्व म्हणाले, हो. कोलंबसानं अंड एका टोकाला टचकन फोडलं आणि त्यानं ते उभं ठेवलं. यावर लोक म्हणाले, हत्तीच्या, हे आम्ही पण केलं असतं. कोलंबस उत्तरला, अरे पण तुम्हाला कोणी नाही म्हटलं होतं. अशा रीतीनं कोलंबसनं त्यांना कायमचं गप्प बसवलं. तसं परमार्थातील गुह्य, तू मन हे मी करी, हे भगवंतांनी गीतेत सांगितलं, त्याला हजारो वर्ष उलटून गेली, परंतु ते गुह्य अजूनही गुह्यच राहिलेलं आहे. कारण मी कोण याचाच पत्ता नाही, मग मनाला मीच कसं करणार हा प्रश्न आला. म्हणून प्रथम तुझा विचार कर. मी हा म्हणीजे परीन उमजे, कोठीला मी कोण मी. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत मीचा घोष चालू असतो. मी असं केलं, मी तसं केलं, पण हा मी कोण याचा विचार आपण कधीच करत नाही. जेव्हा संतांच्या संगतीत जातो तेव्हाच मी कोण हा प्रश्न विचारला जातो. रमण महर्षींकडे लोक भेटायला जात तेव्हा त्यांना सांगत, आत्तापर्यंत मी अशी साधना केली, मी तशी तीर्थयात्रा केली, मी असं केलं, मी तसं केलं, पण काय फळ मिळालं नाही. तेव्हा रमण महर्षी विचारित, आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं, मी अमुक केलं, तमुक केलं, तर हा मी कोण. ते म्हणत की, याचा आम्ही विचार केला नाही. मग मी कोण याचा प्रथम विचार करा आणि परत या पुढलं विचारायला, असं रमण महर्षी सांगत. या मीचं प्रगटीकरण म्हणजे जग. तो मज एकाचा विस्तार ते हे जग, हे माऊलींनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. जे दिसतं ते जग नव्हे तर प्रत्यक्ष जगदीश होय. जे दिसतं ते विश्व नव्हे तर विश्वंभर. जी भूतमात्र म्हणजे प्राणी, पशु, पक्षी, जलचर, कीटक, वनस्पती इत्यादी दिसतात ती म्हणजे भगवंत. म्हणून जगाला मिथ्या म्हणू नका. जग हे सत्य आहे. जगरूपानं चैतन्य कसं फुलून राहिलेलं आहे ते पहा. जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी सोज्वळ आणि उज्ज्वल झाली पाहिजे. मनाचं प्रगटीकरण म्हणजे जग. मनोजातम जगत सर्वम, म्हणून मन उदयाला येतं तेव्हा जग उदयाला येतं. मनाचा अस्त होतो तेव्हा आपल्या पुरता जगाचा अस्त होतो. हे मन इंद्रियांच्या द्वारे देहाच्या माध्यमातून जगाशी संबंध जोडतं. मनाचं बहिर्मन आणि अंतर्मन असे दोन भाग. वास्तविक मन एकच, परंतु दोन भाग यासाठी की त्यांची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहेत आणि सर्वसाधारणपणे ती एकमेकांच्या राज्यात प्रवेश करत नाहीत. बहिर्मन इंद्रियांच्याद्वारे देहाच्या माध्यमातून जगाशी संबंध जोडतं आणि जे अनुभव संपादन करतं ते अंतर्मनात सोडून देतं. तुम्ही काल जे अनुभवलं ते गेलं कुठे? साताऱ्याला गेलो होतो तेव्हा सातारी कंदी पेढा खाल्ला, तो मला आवडला. नंतर मुंबईत जेव्हा पेढा खाल्ला तेव्हा मी म्हणालो की हा तसा नव्हे. तसा याचा अर्थ सातारी पेढ्यासारखा नव्हे, म्हणजे सातारी पेढ्याच्या चवीचा अनुभव जिथं जाऊन बसला ते ठिकाण म्हणजे अंतर्मन. आपण जीवनामध्ये ज्ञानेंद्रियांद्वारा जे जे अनुभवतो ते अनुभव अंतर्मनात ठाण मांडून बसतात. ते तिथं स्वस्त बसत नाहीत तर पुन्हा उगवण्याची वाट पाहतात. हे लक्षात ठेवलं तर ठणाणा करण्याची वेळ येणार नाही. हा सिद्धांत लक्षात ठेवला तर जीवन किती काळजीपूर्वक जगायला पाहिजे याची प्रचिती येईल आणि जग मिथ्या हे बाजूला पडेल. मनाचं महत्व आपल्या जीवनात अपरंपार आहे. मनाच्याद्वारे जे अनुभवतो तेव्हा जागृत सावध असलं पाहिजे. मन प्रथम, पदार्थ नंतर. माइंड फर्स्ट, मॅटर लॅटर.

0: भगवान श्रीकृष्णांनी राजविद्या राजगुह्य सांगताना मनाचा प्रथम उल्लेख केला. या मनाला धरलं की देव अलगत आपल्या हातात येतो, पण मन पाहता येत नाही तर देव कसा पाहणार. तिथं सद्गुरूंची गरज लागते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही
0: काय
1: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
2: रुचिराची एवन चटणी
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी
4: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व लायब्ररी मॉडेल ऑनलाइन शिक्षण सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध संपर्क 02131244461
6: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
7: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
8: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
9: स्फूर्ती दही वाटीभर
10: थंडावा पोटभर
9: उन्हाळा असो वा उपवास
10: स्फूर्ती दही एकदम खास
11: स्फूर्ती
12: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय काय करायचं कळत नाही
13: काळजी करू नकोस थंड हो
12: कसं काय
13: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात
12: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
13: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध
12: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात

0: थोरली जाऊ या चित्रपटातलं भक्तिगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिका हो सकाळचे ठीक 9 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो नमस्कार. गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. रसिक हो, गूढ जन्म आणि गूढ मृत्यू यामधल्या सुंदर प्रवासाचं नाव आहे जीवन. हो, अनेक लोक म्हणतात जीवन हा खेळ आहे, तो खेळून बघा. अनेक लोक म्हणतात जीवन हे गीत आहे, ते गाऊन बघा. तर काही लोक म्हणतात जीवन हा एक प्रवास आहे, तो करून बघा. अनेक लोक म्हणतात जीवन हे एक सुंदर पुस्तक आहे, त्याचा वाचून आनंद घ्या. खरंच म्हणजे जीवन जगत असताना आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आपण रागद्वेष न करता प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं, ममतेनं जवळ केलं पाहिजे, एवढं मात्र खरं.

0: क्रांती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहारा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते वावश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
0: रसिक हो, आनंद प्रसन्नता आणि उत्साह या भावना तुमची वाट पाहत खरंच उभ्या असतात. तुम्ही एकदा का त्यांना ताब्यात घेतलं की त्या तुम्हाला अखेरपर्यंत सोबत करतात. पण जी व्यक्ती या भावनांना ताब्यात घेत नाही त्याचं सर्व जग निराशेनं भरलेलं असतं. म्हणूनच जगात सुखानं समाधानानं आणि प्रसन्नतेने जर वागायचं असेल तर या त्रयीवर आपल्याला स्वामित्व मिळवायला हवं. पण हे करत असताना जीवन व्यतीत करत असताना कधीकधी संकट आली म्हणून संकटांना घाबरायचं नसतं तर संकटावर मात करून मोठ्या धैर्यानं मोठ्या प्रेमानं उत्साहानं आणि कधीही आत्मविश्वास न सोडता या जीवनावर आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

मिस्टर इंडिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. रसिका हो, जीवन जगत असताना गेलेला भूतकाळ, येणारा भविष्यकाळ कसा आहे हे माहीत नाही, म्हणून आपण वर्तमानात चांगल्या रीतीने प्रयत्न केला तर कोणत्याही क्षेत्रात आपण असू, आपण त्या क्षेत्रात निश्चितच एक चांगलं असं यश मिळवू. पण हे सांगत असताना, हे म्हणत असताना, आमच्या मनामध्ये असणारा स्वकर्माचा भाव आणि सकारात्मकतेचा भाव कधीही न विसरता, कायम आपली सकारात्मकता आमच्या या कामात असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं जीवन हे आपल्याला आनंददायी वाटेल.

अंदाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. धाव त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, कायदा पाळा गतीचा काळ मागेल.

लागला. कायदा पाळागतीचा काळ मागे लागला. धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, थांबला तो संपला. खऱ्या अर्थानं हे जीवन जगत असताना एक वेगळ्या प्रकारची हरहुंदरी घेत आपण कुठल्याही क्षेत्रात असू, आपण त्या क्षेत्रात अप्रतिम असं यश निश्चित मिळू हा आत्मविश्वास आपल्या बरोबर असला की कुठल्याही ठिकाणी आपण पोहोचू शकतो. पण त्यासाठी आत्मविश्वासाला आपली जोड पाहिजे आणि प्रयत्न हे आपण निश्चितच करत राहिलं पाहिजे. म्हणूनच एक शायर म्हणून जातो, सपने उन्हीं के साकार होते है जिनके सपनों में जान होती है. सपने उन्हीं के साकार होते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है.

रसिको, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याकडे, भगवंताकडे किंवा इष्टणाऱ्या ईश्वरी शक्तीकडे आपण काय मागितलं पाहिजे हेही आम्हाला कळलं पाहिजे. माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, ते माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया, असं म्हणलं पाहिजे. आणि त्याबरोबरच थोर महात्म्यांचे चरित्र आम्ही अभ्यासले पाहिजेत. त्यांना कशा अडचणी आल्या, किती अडचणी आल्या, त्यांनी त्यावर कसं मात केली आणि कशाप्रकारे ते जीवन यशस्वीतीने पार केलं याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे भाव सापडे हाच खरा. जाते घडीही अपुली साधा, जाते घडीही अपुली साधा, करा काय ते आता करा, चित्तामध्ये धैर्य धरा रे, चित्तामध्ये धैर्य धरा रे, हरिवर ठेवा भावपुरा, हरिवर ठेवा भावपुरा. मी कोणत्याही क्षेत्रात असू ते काम मी यशस्वीतेनं जिद्दीनं करणार. जिद्द चिकाटी आणि मेहनत, जिद्द चिकाटी आणि मेहनत यांची कास कदापि सोडू नका, मग निश्चित विजय आपलाच आहे.

0: अंकुश या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रसिकाऊ. या गीताबरोबर आजच्या गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या ठीक 9:30 वाजलेत. ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
1: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
0: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
1: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
0: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
0: फोन 940-440-8000।
2: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी।
3: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी।
2: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
3: सर्वत्र उपलब्ध। कोल्हापूरची स्फूर्ती।
4: कसं आहे, भरपूर काही दुःख सोसलेले आहेत मला, भरपूर लोकांनी म्हणजे माझ्या नातलग लोकांनी सुद्धा मला कामापुरता वापर करून घेतलेला आहे। मला ज्यावेळेला त्यांची गरज आहे त्यावेळेला त्यांनी मला साथ दिली नाही, सगळे सोडून दिलेले आहेत, म्हणून मला हे गाणं लावायचं।
5: तर श्रोते हो, जरूर ऐका गाणं मनातलं हा कार्यक्रम मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 11:10
6: कॉमर्स मधील करिअरच्या संधी।
7: कॉमर्स साठी रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBMBA त्याला सुसंगत आहे। LLB करू शकता। कॉर्पोरेट लॉयरशी पण रिक्वायरमेंट आहे। बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात। आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज BCOM होईपर्यंतच घ्या। मार्केटिंगचा विचार करू शकता। BCOMच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे। आपण MPSC UPSCचा विचार करूया। अजून भारताबाहेर जायचंय, ACCA आहे, USAचं CPA आहे, CMA आहे, CFA आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता।
6: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत।
8: रविवारी 17 मे संध्याकाळी 5:30
6: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात,
8: आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
9: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 10 ऐकूया स्नेहांकितची काही पत्र। सुलभ ग्राहक संवादच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं लोकजागृतीपर मार्गदर्शन, सामान्यातल्या सामान्य नागरिकांना अधिक माहितीपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम होत आहेत। सुलभ ग्राहक सुसंवाद हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूरच्या माध्यमातून प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद, असा अभिप्राय लिहिला लीलाधर लोहरे यांनी। अशा प्रकारचं अनेक पत्र आहे। ती म्हणतात की या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची हक्काची जाणीव होत आहे। हे पत्र पाठवले सुलोचना पाटील, आशा पाटील आणि पाटील परिवार, फुलेवाडी, कोल्हापूर यांनी।

0: श्रोतेहो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र साधू अडसूळ यांचा जीवन प्रवास। तेव्हा अवश्य ऐका आज सकाळी 10:30 कार्यक्रम माझे जीवनगाणे आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। ऐकूया नाट्य संगीत।

हे होतं पंडित कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी गायलेलं देव दिनाघरी धावला या नाटकातलं पद. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: जय जय गौरीशंकर या नाटकातलं प्रसाद सावकार यांनी गायलेलं नाट्यगीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून नाट्यसंगीताचा कार्यक्रम.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: कॉमर्स रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBMBA त्याला सुसंगत आहे. LLB करू शकता. कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज BCOM होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. BCOMच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण MPSC UPSCचा विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय. ACCA आहे, USAचं CPA आहे, CMA आहे, CFA आहे. तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
1: याविषयी जरूर ऐका. चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

वधू परीक्षा या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं वाहतो ही ध्रुवांची जुडी या नाटकातलं पद.

माणिक वर्मा यांनी गायलेलं वाहतो ही ध्रुवांची जुडी या नाटकातलं पद आपण ऐकलं. रसिकभाऊ, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. ऐकूया माझे जीवन गाणे.

0: श्रोते हो, माझे जीवनगाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर आर एस म्हणजेच रामचंद्र साधू आडसूळ सर. आणि त्यांचं जीवनगाणं, जीवन प्रवास बराच मोठा आहे. गेल्या भागात बऱ्याच आठवणी, त्यांचं बालपण वगैरे या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतलं. तर अधिकच्या काही आठवणी आणि त्यांचं सामाजिक कार्य याबद्दल आपण आज त्यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. सर, पहिल्यांदा तुमचं कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार, आभारी मानतो.
0: सर, तुमचे शाळेमधल्या आठवणी, म्हणजे तुम्ही गणित इंग्रजी विषयाची केलेली तयारी असेल किंवा बालपणीचे काही अनुभव.
1: इयत्ता चौथी पासून मी एका किराणा मालाच्या दुकानात काम करत असे. संघर्षमय वातावरणात काय करावं लागतं आणि काय करावं लागत नाही याची पूर्ण जाणीव होती. दोन प्रसंग मी आपल्याला सांगेन. आमच्या गावी मोहरमच्या यात्रेमध्ये मी 10 पैशाला 12 फुगे घेत, ते फुगवून 12 पैसे मिळवत असे. आणि त्या 12 पैशात पुन्हा 10 पैशाचे 12 फुगे घ्यायचे, पुन्हा विकायचे काठीला बांधून.
0: बर,
1: हा एक भाग. आणि दुसरा भाग, आई सोर्स ऑफ इन्कम काही नसल्यामुळे मोलमजुरी करायची. गावी आमच्या शुक्रवारी बाजार असतो, त्या बाजारामध्ये आई भाजीपाला खरेदी करायची. आणि सोमवारी आणि मंगळवारी कडेगावच्या आसपास असणाऱ्या खेड्यात ती विकायला जायची. ती विकायला जाताना तिला ओझी सर्व एकत्रितपणे नेता येत नसत, त्यावेळेला मी तिला मदत करत असे. ती ओझी घेऊन मी खेड्यामध्ये ठेवत असे आणि परत शाळेला येत असे. अशा रीतीनं हे प्राथमिक शिक्षणाचं जीवन अतिशय खडतरपणे निघून गेलं. या कालावधीमध्ये गणित हा विषय, म्हणजे मी सरांचं नाव घेईन, आधाटे गुरुजी आणि परीट गुरुजी, या दोघांनी घरी मला, शाळे व्यतिरिक्त घरी मला बोलावून गणिताचा पाया माझा पक्का केला.
0: बर.
1: त्यानंतर 7वी पर्यंत हे सगळं खडतर चालू असताना 8वी पासून इंग्रजी

0: ते सुरू झालं.
1: आठवी
0: इयत्तेमध्ये मला आरडी पाटील सर आणि बीबी पाटील सर यांनी माझं इंग्रजी घरी बोलवून दररोज माझ्याकडून ते प्रॅक्टिस करून घेत असत आणि माझं इंग्रजी त्यांनी चांगलं केलं.
1: बर.
0: 8वी ते 11वी प्रवास करत असताना याच दरम्यान आमच्या महात्मा गांधी विद्या मंदिर कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेचं तिथं त्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. सुट्टीच्या वेळेला म्हणजे दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी या दोन्ही सुट्टीमध्ये एक दिवस मी विश्रांती घ्यायचो आणि त्या बिल्डिंगवर सर्व कामाला जायचो. दिवसाला मला 1 रुपया मजुरी मिळायची. माझे निकाल सुद्धा परीक्षांचे मी कामावर असताना ऐकलेले आहेत. 11वीला मेरिट चांगलं मिळालं त्यामुळं पुढं मला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली.
1: बर.
0: तिचा उपयोग मला पुढच्या शिक्षणासाठी झाला.
1: अशा बऱ्याच आणखी पण नंतर युनिव्हर्सिटीकडून पण बऱ्याच शिष्यवृत्ती मिळाल्या तुम्हाला, त्याबद्दल पण काय सांगाल?
0: 11वी नंतर मी कराडला सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. रयत शिक्षण संस्थेचं संचलित महाविद्यालय. या महाविद्यालयात 3 वर्ष मी काम केलं. हे 3 वर्ष शिकत असताना मी हॉस्टेलची पूर्ण जबाबदारी म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य आणण्यापासून जेवण तयार करून ते विद्यार्थ्यांना वाढण्यापर्यंत ही सर्व कामे मी करत असे. या मोबदल्यात मला 60 रुपये मोबदला मिळतात.
1: म्हणजे तिथेही तुमचा स्वावलंबी शिक्षणाचा प्रवास सुरूच होता.
0: रयत शिक्षण संस्थेनं हे जर स्थापन केली नसती संस्था, हे हायस्कूल काढलं नसतं, अशी कॉलेजेस काढली नसती, तर आज माझ्यासारखा विद्यार्थी तुमच्या समोर दिसला नसता. माझ्याप्रमाणेच लाखो ग्रामीण भागातनं येणारे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहिले असते. म्हणून मी कर्मवीर भाऊराव पाटलांचा नेहमी आदर करतो. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आज या संस्थेची 43 महाविद्यालय आहेत.
1: बरोबर.
0: आणि 740 वेगवेगळ्या शाखा आहेत.
1: आणखी आता शिक्षणानंतर आपण नोकरी उद्योगासाठी प्रयत्न करत असतो, त्यामध्ये बऱ्याच आठवणी तुमचं म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला नोकरी मिळाली वगैरे हे सगळं तुम्ही सांगितलंच आहे. पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की पोलीस भरतीचा एक प्रयत्न झाला, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: साधारण हायस्कूलमध्ये शिकत असताना 10वी पास झाल्यानंतर माझ्या समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळं आपण शिक्षण करू शकणार नाही असं माझ्या डोक्यात आलं. म्हणून मी माझ्या 2 मित्रांच्या बरोबर सातारला पोलीस भरतीसाठी गेलो. तिथं काही ते शक्य झालं नाही. त्यानंतर दुसरा प्रयत्न, माझ्या शेजारी कडले नावाची फॅमिली राहते, त्यांची मुंबईला लॉन्ड्रीची दुकान आहे, त्या लॉन्ड्रीच्या दुकानात त्यांनी मला घेऊन गेले. तिथेही माझं काही मन रमलं नाही, मी परत आलो. याचं क्रेडिट मी महात्मा गांधी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय VP पवार सर यांना देतो. त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं, कुठेही जाऊ नकोस, तुझं कॉलेज पूर्ण होईपर्यंत तुझी सर्व जबाबदारी मी घेतो, तू कुठेही इथून पुढे जायचं नाही, असं धमकावलं. आईला सांगितलं आणि आईच्या मार्फत माझ्याकडे. त्यानंतर मग महाविद्यालयामध्ये काम करत असताना डॉक्टर PW देशमुख ते तिथं प्राध्यापक म्हणून आले. त्यांचा माझा संबंध थोडासा जवळपास येऊ लागला. अगदी जवळीक निर्माण झाली, कौटुंबिक नातं निर्माण झालं. मीन व्हाईल त्याच दरम्यान बॅरिस्टर PG पाटील हे त्या कॉलेजचे प्राचार्य होते. एक वेळ माझी परिस्थिती त्यांच्या कानावर गेल्यानंतर ते एक दिवशी कडेगावला माझ्या आईला भेटायला घरी आले होते. PW देशमुख सरांचा घरोपा इतका वाढला, जवळीक इतकी निर्माण झाली की पुढे पुढे ते मला माझा मानसपुत्रच मानत असत. हे करताना त्यांची मला मदत झाली ते 3 वर्ष महाविद्यालयाची. 4थ्या वर्षी मी शेवटच्या परीक्षेला सातारला गेलो, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. त्या ठिकाणी दाते सर होते. माझ्या सुदैवानं देशमुख सरांची बदली सातारला झाली आणि सातारला दाते सर आणि देशमुख सर यांच्या घरातच मी राहून 4थं वर्ष माझं BA पूर्ण केलं. आणि त्यावेळेला दाते सरांची मदत मला अतिशय मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे हे कौटुंबिक संबंध अजूनही पूर्णपणे तसे जागृत.
1: अगदी अगदी महत्वाची गोष्ट आहे. याच सारखी तुमची विवाहाची एक आठवण आहे, कशा पद्धतीनं जुळून आला तो योग, त्याबद्दल काय सांगा?
0: माझा विवाह

0: 20 मे 1972 ला झाला. 1972 पूर्वी मला एक प्रपोजल आलेलं होतं. त्या प्रपोजलमध्ये त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या मुलीच्या आईवडिलांनी, मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, नोकरी व्यवस्थित लागलेली आहे, चांगला आहे, फक्त त्याला शेती नाही आहे. हे माझ्या डोक्यामध्ये ते बसलं आणि मी ठरवलं की शेती घेतल्याशिवाय लग्न करायचं नाही.
1: बर,
0: मग मी 6 एकर 18 गुंठे शेती घेतली कडेगावमध्ये आणि नंतरच लग्न केलं. हे लग्न ज्यावेळी ठरवायला गेलो त्यावेळेला माझा एक काशेगावचा अतिशय जवळचा मित्र श्यामराव तोडकर, तो त्याच्या घरी माझं अर्ध आयुष्य, निम्म आयुष्य त्याच्या घरी सुद्धा गेलं. त्याचं लग्न मी ठरवलं आणि त्यांनी आणि त्याच्या कुटुंबाने माझं लग्न ठरवलं. त्यावेळेला मिसेस 10वी पास होत्या, रेग्युलर उषाराणी विद्यापीठाचं, उषाराजी हायस्कूलची, तर 11वी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी प्री डिग्री ते TYBA पर्यंत न्यू कॉलेजमध्ये माझ्या समोर बसून माझी विद्यार्थिनी म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं.
1: अरे वा.
0: त्यानंतर त्या MA झाल्या, BEd झाल्या आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचं मला फार आभार मानावं लागतं. त्यांनी 1985 साली न्यू प्राथमिक विद्यालय सुरू केलं आणि या न्यू प्राथमिक विद्यालयाची जबाबदारी माझ्या मिसेसवर टाकली.
1: अरे वा.
0: हे 4थी पर्यंत विद्यालय इथं अध्यापनाचं काम करत असताना तिनं विद्या हे नाव तिचं सार्थ ठरवलं.
1: नक्कीच नक्कीच. मुळात मला असं म्हणायचं की विद्यार्जनाचं काम पण केलं आणि विद्यादान पण केलं, म्हणजे दोन्ही अर्थानं हे नाव सार्थ ठरलं म्हणायला हरकत नाही.
0: त्या दरम्यान संस्थेचे एक संचालक होते माननीय DB पाटील सर, त्यांनी यांच्यातले गुण ओळखले आणि यांना डायरेक्ट मुख्याध्यापक म्हणून नेमणूक दिली. 30 वर्ष यांनी त्या शाळेची सेवा केली मुख्याध्यापक म्हणून. या सेवेचं फळ म्हणून त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेनं आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार दिला.
1: वा छान. आणखी एक आठवण अशी की तुम्ही म्हणला होतात की देशमुख सरांच्याशी तुमचं जे काही नातं निर्माण झालं आणि तुम्ही संसाराच्या सुरुवातीच्या काळात पुन्हा त्यांच्याकडे राहिलात, ही पण एक आठवण आहे.
0: हा,
1: त्याबद्दल.
0: सुरुवातीला नोकरी पार्ट टाइम करत असताना सुरुवातीला कोल्हापुरात राहिलो, त्यावेळी माझ्या मनामध्ये एक होतं की मी राहीन तर माझ्या गुरूंच्या जवळच राहीन. म्हणून लग्न झाल्यानंतर मी आणि मिसेस 4 महिने त्यांच्या घरात राहिलो, जेवलो खाल्लो आणि त्यांच्याच ठिकाणी राहून काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी देशमुख सरांच्या मिसेसचं नाव घेईन, शीलाताई यांनी आमचा संसार उभा करून दिला. संसाराला लागणारं जे काही साहित्य होतं ते सर्व साहित्य आम्हाला दिलं आणि त्यांच्याच पाठीमागच्या एका घरामध्ये आम्ही भाड्याने राहायला गेलो.
1: तेच मला म्हणायचंय, कारण की गुरुचं स्थान आपल्या आयुष्यात कुठपर्यंत असतं, तर ते म्हणजे विद्या शिकवण्यापासून, विद्या देण्यापासून ते एखाद्या विद्यार्थ्याचं आयुष्य इतकं छान घडवण्यापर्यंत इतका वाटा त्या देशमुख सरांचा तुमच्या आयुष्यात आहे. नक्कीच. आता हे अध्यापनाचं काम करता करता एक वेगवेगळे नोकरीतले टप्पे तुम्ही गाठत गेला पुढचे, त्यामध्ये नंतर डीन म्हणून काम सुद्धा तुम्ही केलं, तो अनुभव, ती कामगिरी तुमची, त्याबद्दल काय सांगाल?
0: 1971 न्यू कॉलेजमध्ये अध्यापनाला सुरुवात केली, त्यावेळी कणबरकर साहेबांच्या कडून शिकण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि त्यांच्या बाबतीत मला सांगायचं असेल तर 4 सूत्रांचा मी उल्लेख या ठिकाणी करेन. डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन, या 4 गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या आणि माझं आयुष्य त्या ठिकाणी घडत गेलं. या कॉलेजमध्ये काम करत असताना त्यांनी जेवढ्या जेवढ्या अवघड समित्या असायच्या त्या ठिकाणी माझी नेमणूक करायची. मग परीक्षेचं काम असो, गॅदरिंगच्या वेळचं शिस्तीचं काम असो, कोणत्याही प्रकारचं कठीण काम असो, ती जबाबदारी माझ्यावर असायची.
1: बरोबर.
0: त्यानंतर 2000 ते 2005 हा माझ्या आयुष्यातला परमोच्च बिंदू, अगदी उच्च शिखरावर पोहोचण्याचा एक महत्वाचा टप्पा डीनशिपचा. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यावेळी प्रस्थापित संघटना होती, या प्रस्थापित संघटनेचं 25-30 वर्ष वर्चस्व होतं. ते 2000 ते 2005 या काळामध्ये मी एकटा विरोधी आणि 7 डीन प्रस्थापित संघटनेचे होते.
1: बरं.

0: पण निवडणुका झाल्यानंतर मी त्या सातही लोकांना आपलंसं केलं. आपल्यासमोर विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यापीठ यांचा विकास करणं हे प्रमुख ध्येय.
1: बरोबर.
0: विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या काही चांगल्या महाविद्यालयांना निरंतर शिक्षण म्हणजे परमनंट ॲप्लिकेशन मिळालं नव्हतं. माझ्या काळात ते मी ज्या ज्या महाविद्यालयांचं काम ते पेंडिंग होतं ते निरंतर संलग्नीकरणाचं काम दिलं. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये समजा काही कमतरता असली तर मी त्यांना सजेशन करत असे, तुम्ही या गोष्टी पूर्ण करा, एक महिन्यानंतर मी येतो कमिटीवर आणि मग तुमचं काम पूर्ण करून देतो. अशा रीतीनं बऱ्याच महाविद्यालयांमध्ये मी सुधारणा किंवा विकास घडवून आणला.
1: वा छान, म्हणजे अतिशय महत्वाचं काम हे डीनशिप मध्ये तुम्ही केलेलं आहे.
0: त्याच वेळेला माझ्या सायन्स फॅकल्टीच्या अंडर 11 विषय होते. या प्रत्येक विषयाची एक वेगळी संघटना मी निर्माण केली. भूगोल शिक्षक संघाची संघटना 1979 स्थापन केली. त्यानंतर डीनशिपच्या काळामध्ये प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र संघटना स्थापन केली. हेतू हा की या संघटनेमार्फत त्यांच्या विषयाचा अभ्यासक्रम अलीकडच्या तांत्रिक युगामध्ये, यांत्रिक युगामध्ये, AIच्या युगामध्ये, डिजिटलच्या युगामध्ये तो अभ्यासक्रम टिकला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ती आपली मुलं त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकली पाहिजे.
1: बरोबर.
0: यासाठी महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठांचा तुम्ही समन्वय साधा, त्यांचे अभ्यासक्रम घ्या, तुमचे अभ्यासक्रम घ्या आणि याचं कॉम्बिनेशन करून एक आदर्श अभ्यासक्रम निर्माण करा, यासाठी प्रत्येक विषयाची ही संघटना स्थापन केली. त्यामुळे विद्यापीठाला काम अतिशय चांगलं सोपं करता आलं.
1: अगदी अगदी बरोबर. त्यानंतर 2000 ते 2005 या कालावधीतली ही तुमची डीनशिप आणि त्यामध्ये हे केलेलं तुमचं कार्य आणि त्याच्यानंतर तुम्ही निवृत्त झालात. निवृत्तीचा हा काही सोहळा तो सुद्धा 4 कुलगुरूंच्या समोर हा सगळा पार पडला, तर ती जी काही आठवण आहे तुमच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय प्रसंग म्हणेन मी, तर त्याबद्दल काही सांगा.
0: डीनशिपच्या काळामध्ये माझे कुलगुरू त्यावेळेला पहिले कुलगुरू MG ताकवले होते, त्यानंतर माणिकराव साळुंके होते, VM चव्हाण पूर्व VC होते, त्यानंतर वायंगणकर सर VCUD चे डायरेक्टर होते आणि BP साबळे रेस्टार होते. यांच्या सहकार्यामुळेच मी विद्यापीठामध्ये जे काही मला काम करता आलं ते मी करू शकलो. 2007 रिटायर झाल्यानंतर आमची काही मित्रमंडळी, आमदार ऐनापुरे साहेब आणि सहकारी यांनी माझा सत्कार समारंभ निवृत्तीचा करण्याचं ठरवलं आणि त्यांनी 21 जूनला हा सत्कार समारंभ विवेकानंद कॉलेजच्या सभागृहामध्ये केला. त्यावेळेला माझ्या जीवनावर आधारित आणि वैचारिक असे दोन्ही प्रकारचे लेख गोळा करून त्यांनी परिस्पर्श हा ग्रंथ तयार केला. याचं श्रेय प्राचार्य GP माळी सर आहेत, यांना सर्व क्रेडिट जातं. याचं संपादन PP कुंभार, BM हिरडेकर, CM गायकवाड, DC कांबळे आणि YS गायकवाड या लोकांनी मिळून हे सर्व कष्ट करून तो परिस्पर्श हा ग्रंथ तयार केला. एकूण त्या कार्यक्रमाला 4 कुलगुरू आलेले होते आणि त्या 4 कुलगुरूंच्या समवेत आणि सहसंचालक बाबासाहेब कदम होते, हे सगळी मंडळी होती त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्यांनी मी केलेल्या कार्याचा उल्लेख चांगल्या रीतीने केला आणि जवळपास ते विवेकानंद कॉलेजचं सभागृह पूर्णपणे भरलेलं होतं. म्हणजे विद्यापीठ कक्षेतील त्यावेळेला सोलापूर पण आमच्याकडेच होतं. सोलापूरमध्ये जमादार सर, भांजे सर, थिटे सर, तेली सर, हरकुड सर वगैरे ही सगळी मंडळी सोलापूरवरून त्या कार्यक्रमाला आलेली.
1: म्हणजे खरं तर आयुष्यात काय कमवायचं असतं, खरी श्रीमंती कोणती, तर तुम्ही जे काही हे सगळं कार्य केलं तुमच्या आयुष्याचा हा एक परिपाक म्हणूया की हे सगळे लोक म्हणजे इतके कुलगुरू असतील, प्राध्यापक असतील, तुमचे मित्र असतील, विद्यार्थी असतील, हे सगळे तुमच्या ह्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0: आता मी असं मानतो की माणसाचा बँक बॅलन्स महत्वाचा नाही, माणसं महत्वाची,
1: अगदी
0: मित्रमंडळी महत्वाची आहे, सहकारी मंडळी महत्वाची आहेत, आपली आपत्य सुद्धा महत्वाची. ही खरी
1: संपत्ती.

0: संपत्ती
1: आणि ही खरी श्रीमंती आहे. अगदी बरोबर. त्याचबरोबर आणखी म्हणजे बरंच हे तुम्ही अध्यापनाचं काम करताना विविध संघटनांवर विविध पद भूषवताना भूगोल शिक्षक संघटनेमध्ये सुद्धा तुमचं योगदान राहिलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सुरुवातीला माझ्या अध्यक्षतेखाली त्या संघटनेची स्थापना मी केली. याचा उद्देश असा होता की भूगोल हा विषय तसा कठीण विषय म्हणजे समजण्यास आणि समजावून देण्यास, त्यामुळं मी हा विचार आमच्या मंडळींच्या सहकारी मंडळींच्या समोर मांडला की आपण हायस्कूलमध्ये भूगोल शिकवणारे शिक्षक जे आहेत त्यांच्यासाठी वर्कशॉप किंवा कार्यशाळा घेऊया. याचं कारण असं की हायस्कूलमध्ये हा विषय ज्याला कोणाला वर्कलोड कमी पडतंय त्याला हा विषय शिकवायला द्यायचे, म्हणजे त्याचा भूगोलाशी काही संबंध नसायचा. हे आम्हाला थोडंसं योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही हायस्कूलचे शिक्षक जे भूगोल शिकवतात त्यांना एकत्र करायचो, त्यांच्या कार्यशाळा घ्यायचो आणि विषयवार त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जे जो भूगोल होता त्याची क्रमवार माहिती आपण कशी द्यावी हे त्या शिक्षकांना आम्ही समजावून सांगायचं.
1: बरोबर. असे वेगवेगळे उपक्रम आणि तुम्ही ही संघटना स्थापन करण्यामागचा हा हेतू तुमचा तुम्ही सांगितलात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजना ग्रंथ भेट सुद्धा तुम्ही दिली, त्याबद्दल काय सांगा?
0: मी माझ्या अध्यापनाच्या काळामध्ये 8 ते 9 ग्रंथ लिहिले सहकारी मंडळींच्या सहाय्याने. हे सर्व लिखाण वगैरे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन वगैरे झालं. रिटायर झाल्यानंतर माझ्याकडं स्वतःची असणारी पर्सनल लायब्ररी, त्यातले संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासक्रमावर आधारित असणारी पुस्तकं मी 3-4 महाविद्यालयांना विनामूल्य भेट म्हणून दिली.
1: बर.
0: कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं नाही.
1: बरोबर. आणखी एक महत्वाचं असं की म्हणजे निवृत्तीनंतर असेल किंवा त्याच्याही आधीपासून असेल तुमचं समाज कार्य वगैरे हे सगळं चालूच होतं आणि त्या अनुषंगानंच विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी यांच्याशी सुद्धा तुमचे संबंध जोडले गेले, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सुरुवातीपासून अध्ययन करत असताना माझ्या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातला हुशार विद्यार्थी हा फोकस असे मी विद्यार्थी निवडत असे आणि त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर जीवनाला आवश्यक असणारं जे काही मार्गदर्शन लागतं मी त्यांना देत असे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपणाला माजी खासदार संजय मंडली हे माझे विद्यार्थी आहेत. त्यानंतर बंटी पाटलांशी माझा संबंध शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या माध्यमातून आला. चंद्रकांत दादा पाटील तर हे मंत्री नव्हते, आमदारकीला उभा राहिले होते पदवीधर मतदारसंघातून, त्यापासून माझी त्यांचा परिचय आहे. माझ्या घरी 2-3 वेळा येऊन गेले आणि आता ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
1: आहेत.
0: जयंत आजगावकर त्यांचे वडिलापासूनचे माझे संबंध आहेत. अशी राजकारणातली मंडळी यांचा संबंध माझा आला, त्यांच्याकडूनही मला काही शिकायला मिळालं.
1: बरोबर.
0: त्याचाही उपयोग पुढे आयुष्यामध्ये झाला.
1: बरोबर.
0: शासकीय अधिकारी सुद्धा काही निर्माण केले, यामध्ये विश्वास पाटील आहे, सुभराव पाटील आहे, विलास पाटील आहे, सतीश भारतीय आहे, श्रीमती राजकुवर पवार आहे, ऍडव्होकेट मंगला पाटील वर्धरे आणि आयुक्त कलशेट्टी. प्रशासनामध्ये माझ्याशी संबंधित असणाऱ्या या व्यक्ती आहेत. यातलं एकच उदाहरण मी नमुना दाखल आपणाला सांगतो. सुभराव पाटील सातारला कलेक्टर होते, मी फलटणच्या मधोजी महाविद्यालयामध्ये संलग्नीकरणाच्या संबंधी कमिटीवर होतो आणि मी तिकडे जाता जाता सातारला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि शिपायाकडे चिठ्ठी दिली प्रोटोकॉलप्रमाणे. ती चिठ्ठी आत दिली. आत दिल्यानंतर सुभराव पाटील कलेक्टर असताना खुर्चीतून उठून बाहेर आले, वाकून नमस्कार केला आणि मला म्हणाले चहा मी इथं देणार नाही, माझ्या घरी जायचं आहे आणि घरी जाऊन चहा देणार. आणि घरी जाऊन त्यांनी पाहिलं. म्हणजे असे जाणीव असणारे विद्यार्थी सुद्धा घडवण्यामध्ये माझा वाटा मोठा.
1: नक्कीच नक्कीच, खूप महत्वाची. ही जशी आठवण आहे तशी कलशेट्टी सरांच्या सोबतची सुद्धा एक आठवण आहे, ती पण आम्हाला ऐकायला आवडेल.
0: ती सोलापूरच्या माध्यमातून आहे. सोलापूरला माझे मित्र प्राध्यापक तेली आहेत, त्यांचे ते साडू आहेत. आम्ही एका लग्न समारंभासाठी गेलो होतो, त्या ठिकाणी ते भेटले आणि त्यांची ओळख माझी झाली. नंतर त्यांची बदलीच कोल्हापूरला झाली, तेही माझ्या घरी 2 वेळा येऊन गेले. अतिशय स्वच्छ म्हणा

0: आता सुंदर उत्तम प्रशासक स्वच्छतेच्या बाबतीत पर्टिक्युलर, पाण्याच्या बाबतीत पर्टिक्युलर, म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की इतका साधा माणूस.
1: त्यानंतर तुम्ही मगाशी म्हणलात की पुस्तकांचं लेखन, ग्रंथलेखन तुम्ही केलेलं आहे, तर आत्मचरित्र लिहावं असा काही विचार आहे का तुमचा?
0: थोडासा अजून तरी आता वयोमानाप्रमाणे राहणार नाही, प्रयत्न करेन.
1: बर बर. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी पण सांगता येईल की

0: मोठा की म्हणजे नातेवाईकांची उणीव
1: उणी उणी
0: ही तुम्हाला कधी नाही
1: नाही
0: भासली यामुळं, आणि ती उणीव ह्या सगळ्या मित्रमंडळीकडून भरून निघाली असं म्हणायला हरकत नाही.
1: मला नेहमी थोडीशी विवंचना राहत असे की मला नातेवाईक कुणी नाही आहे, पण ही माझी जी मित्रमंडळी हायस्कूल पासूनची काही मित्रमंडळी त्यातल्या एकाचं नाव मी घेईन, मोहिते रमेश जाधव, प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार, त्याचबरोबर सुभाष जगदाळे, जयसिंगराव साळोखे, त्यानंतर रजिस्ट्रार आर के शेवाळे, त्यानंतर दिलीप इंगवले, ही कॉलेजमधली सहकारी टीचिंग नॉन टीचिंगची मंडळी, ही सर्व सहकारी इतकी जीवाभावाची मैत्री जमली, बहीण नाही याची उणीव मला डॉक्टर वासंती रासम असेल, रूपा शाह असतील, सरोज गोळे असतील, कांचन झिरपे असतील, कुमुद जोगळेकर असतील, यांच्या रूपानं मला भगिनी मिळाल्या, आणि त्यामुळं ती उणीव मला नातेवाईक नाहीत ही उणीव मला आयुष्यभर कधीही झाली नाही.
0: नक्कीच नक्कीच खूप महत्वाचं आहे. तर खरंच तुमचा हा एकूणच जीवन प्रवास आणि ह्या सगळ्या आठवणी, हे सगळं तुमचं लेखनाचं कार्य असेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातलंही अगदी महत्वाचं हे कार्य तुम्ही आज आमच्या समोर अगदी सविस्तरपणे मांडलं, तुमच्या ह्या आठवणी सांगितल्यात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद.
1: सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला या ठिकाणी मुलाखतीसाठी आपण बोलावलं. आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात, या संबंधीचं एक हिंदी मधलं एक ओळ आहे, ती ओळ मी आपणासमोर मांडतो. जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या होगा किसने जाना, एक बरस के मौसम चार, मौसम चार पांचवा मौसम प्यार का इंतजार, प्रेमानं जग जिंकतायत.
0: नक्कीच नक्कीच, आणि या प्रेमानं तुम्ही ही असंख्य माणसं जोडून ठेवली, हीच खरी श्रीमंती आणि हीच खरी आयुष्याची मिळकत असं म्हणायला हरकत नाही. सर तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.
0: श्रोते हो, आताच आपण माझे जीवन गाणे या कार्यक्रमात डॉक्टर रामचंद्र साधू आडसूळ यांचा जीवन प्रवास जाणून घेतलात. आजच्या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमच्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सकाळी 11:10 सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आम्ही 11:10 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करणार आहोत. वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:10.
1: आज आहे 12 मे. प्रसिद्ध परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्यांनी दुःखित अशा रुग्णांची सेवा केली, त्यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून त्याचं पालन केलं जातं. मनात जी गाणी अगदी साचलेली असतात आणि ती पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात अशा गाण्यांचं हे सहज सुंदर व्यासपीठ आहे असं मला वाटतं.
2: तर श्रोते हो, जरूर ऐका गाणं मनातलं हा कार्यक्रम मंगळवारी 12 मे रोजी सकाळी 11:10.
3: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
4: कॉमर्स साठी रिलेटेड टू बिझनेस आहे तर BBMBA त्याला सुसंगत आहे. LLB करू शकता. कॉर्पोरेट लॉयरशी पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात. आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. मार्केटिंगचा विचार करू शकता. बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. आपण MPSC UPSCचा विचार करूया. अजून भारताबाहेर जायचंय. ACCA आहे, USAचं CPA आहे, CMA आहे, CFA आहे. ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता.
3: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी.

पूजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

एफएम बैंड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजले. ऐकूया रामचरित मानस गान या कार्यक्रमाचा भाग 345.

0: प्रक्षेपित करीत आहोत.
1: श्रोतेहो, थोड्याच वेळात गुजरात येथील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष समारंभात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील. या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष वर्णन आणि माननीय पंतप्रधानांचा संदेश आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर ठीक 11:10 आणि सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून

0: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 14 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून.
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है.
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले. वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे. वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
3: पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे, खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे.
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं. सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. काय विकत घ्यावं, काय घेऊ नये, यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय.
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही

भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा 1 डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा 1 चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त

0: तो निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची या

0: मंडळी काव्य वाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्रमैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि

0: तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं, किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खरं तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते. कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळूनी, साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा, मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहे, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहे?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आले आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: वा वा वा. कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो, पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली.
0: ओ,
1: हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का, उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का. तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का, मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का, काळ्या कुट्ट नभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का, की दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का, विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का. म्हणजे हे ताऱ्यांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का, की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का, पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का, मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का, मग जातील दिवे पडेल पडदा नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
0: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: आता अनघा तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग व्यापून
0: घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी अगदी, म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाही आहेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये चढकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा. म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा, खरंच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्याच सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता, तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी एक जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे. खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे. गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपणं जमेल का?
0: वा,
1: दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का, दिवस जातील भरभर पुढे गुलाबही हळूहळू वाळेल, काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल. पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही तारा समोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण, पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
0: वा, सुंदर.

पांडू हवलदार या सिनेमातलं हे गीत होतं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी, आणि आता तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे.

तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं हे गीत होतं, उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. याबरोबरच श्रोते हो, गीत बहार कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत मधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आता कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज ऐकूया विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्र संचालन सविता जेरे यांचं आणि सादर करते आहेत सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. काय किशा, कुठं गायब झालायस चार पाच दिवस आणि आत्ता काय करतोयस? सुभाषनं विचारलं. अरे काय सांगू, चार पाच दिवसापासून गावाकडून काही पैसे येतील म्हणून रोज अगदी दिवसातून 10-10 वेळेला मोबाईल चेक करत होतो. बँकेचा काही मेसेज येतोय का तेही पाहत होतो. आज तर अगदी बँकेत मी जाऊन आलो पण पैसे काही आले नाहीत रे. आणि माझ्याकडचे पैसे केव्हाच संपले. आता बा तरी किती वर्ष पोसणार आपल्याला, त्याला पैसे पाठवायला जमलं नसेल र. परशाकडून कळलं इथे एका मंदिरामध्ये दर गुरुवारी अन्नदान असतं म्हणून, आणि ते सुद्धा पैसे नाही घेत रे, मोफत असतं. तेव्हा इथे रांगेत उभा आहे. अरे पोटात 2 दिवस झाले अन्न नाही, फक्त वडापाव खाऊन राहतोय गड्या. बरं पण ते जाऊ दे, तू मोबाईल कशाला केला होतास सांग. अरे काय सांगू, माझी परिस्थिती काही वेगळी नाही बघ. तुझ्यासारखेच माझे पण पैसे कालच संपले. आजपासून पोटाचे पुन्हा वांदे सुरू झाले. तू म्हणतोस ना ते अगदी खरंय बघ. आपल्या घरच्यांनी तरी आपल्याला किती वर्ष पोसायचं रे. आता माझंच बघ ना, माझं आता 27 वय संपून 28 सुरू होईल. हा वनवास कवा संपल काय माहिती, आपला बी आणि घरच्यांचा बी. सुभाषनं मित्राला आपली व्यथा बोलून दाखवली. अरे आपल्यासारख्या शेकड्यांनी तरुणांची हीच कहाणी आहे बघ. पण ते जाऊ दे, चल आता मी ठेवतो फोन,

कारण माझा नंबर आलाय बघ, किशोर म्हणाला. अरे अरे अरे ऐक, माझ्या नावचे चार घास जरा जास्त खा, मी बघतो कुठे सोय झाली तर. आणि हो, संध्याकाळी जमलं तर भेटू, असे बोलून सुभाषने मोबाईल बंद केला. सुभाष आणि किशोर दोघेही एकाच तालुक्यातले. शहरामध्ये आल्यावर त्यांची मैत्री झाली. सरकारी नोकरीच्या नादी लागून त्यांच्यासारखे शेकडो तरुण घरदार सोडून शहरात आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेले. आता सरकारी नोकरी मिळवायची म्हणजे सरकारी परीक्षा देणं हे अगदी उघडं झालं. दोघांच्याही घरची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नव्हती. आई वडिलांनी पोटच्या पोरांना अगदी लाडात वाढवलेलं. शिक्षणामध्ये अडचण नको म्हणून कधी शेतात घाम गाळू दिला नाही आणि पोरांनाही त्या कष्टाची कधी सवय लागलीच नाही. अगदी दरवर्षीची उन्हाळी सुट्टी देखील उंडाळण्यात घालवलेली. आई वडिलांच्या अतिप्रेमामुळे तालुक्याच्या बाहेर जग आहे याची जाणीव देखील त्यांना त्यावेळी नव्हती. तालुक्याच्या गावी डिग्रीपर्यंत शिक्षण झालं पण पुढे पोटापाण्याचा प्रश्न उभा राहिला. तालुक्यामध्ये काय, सगळ्यांना नोकऱ्या मिळतात आणि प्रत्येकालाच टेबल खुर्ची आणि कडक कपड्यातली नोकरी मात्र हवी असते. त्यामुळेच इतरांप्रमाणे त्यांनी देखील शहराची वाट धरलेली. दुरून अतिशय चांगल्या वाटणाऱ्या आणि ऐकलेल्या शहराची नशा पहिल्या काही तीन चार महिन्यातच उतरली. अन्नक सुरू झाली त्यांची आणि घरच्यांची ससे होळपट. प्रत्येकाच्या राहण्याचा, जेवणा खाण्याचा, पुस्तकं, वह्या आणि फी अशा विविध खर्चांनी आपले रंग प्रकट केले. आणि त्यातच कित्येक पालक सरकारी नोकरीच्या बेगडी आशेनं अगदी कफल्लक झाले. वर्षागणित वाढणाऱ्या खर्चाने त्यांची पुंजी केव्हा सटून गेली. जशा पाण्याच्या केवळ उपशानं बऱ्याच ठिकाणी नदी नाले विहिरी आटल्या, जमिनी कोरड्या पडल्या. समोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासाच्या पुस्तकात अजिबात नव्हते. मोठ्या शहरांमधून अभ्यासिकांचं अगदी पेय फुटलं. गावाकडून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची सोय म्हणून सुरू झालेल्या अभ्यासिकांची संख्या दिवसेंगणित वाढू लागली आणि मागणी जास्त म्हणून तिच्या फीमध्ये सुद्धा वारेमाप वाढ झाली. पण पुढच्या सावध अशा हाका ऐकलेल्या बोटावर मोजण्या इतक्याच पालकांनी आणि त्यांच्या पोटच्या गोळ्यांनी वेळीच पावले उचलली होती. त्यांच्याकडे दोन प्लॅन तयार होते. प्लॅन एक, सरकारी नोकरी, नाहीच जमली तर इतर व्यवसाय. किशोरचा आज आपल्याला काहीच उपयोग नाही हे पाहून सुभाषनं खोलीतून बाहेर पाऊल टाकलं खरं, पण पुढं काय करायचं हे त्याला कळेना. तेवढ्यातच समोरून त्याला नवीन येताना दिसला. नावाप्रमाणेच सरकारी नोकरीसाठीच्या जाळ्यात सापडलेला आणखी एक नवीन मासा. काय नवीन, कसं काय चाललंय? सुभाषनं विचारलं. अरे काही नाही रे, लायब्ररीमधून पुस्तकं घेऊन आलोय, नवीन उत्तरला. अरे मी तिथंच वाचत बसायचं ना, एवढी चारजाड पुस्तकं घेऊन रूमवर चाललाय असते. आणि तीन तीन पुस्तकं एका वेळी तुला बरी दिली रे कोणी? सुभाषनं विचारलं. अरे माझी गोल्ड मेंबरशिप आहे ना, त्यामुळे मला एका वेळी तीन पुस्तकं सहज मिळू शकतात. पण लायब्ररीमध्ये जरा जास्तच गोंगाट असतो, त्यामुळे तिथे अभ्यास होत नाही. मी तर पुढच्या महिन्यापासून प्रीमियम मेंबरशिप घेणार आहे. ती आणि काय असते? अरे नेहमीच्या लायब्ररीच्या दुसऱ्या टोकाला दुसरा एक हॉल आहे. प्रत्येकाला स्वतंत्र टेबल खुर्ची असतेच आणि क्युबिकल रचना असल्याने डिस्टर्ब पण होत नाही, नवीन उत्तरला. दोस्ता ऐक ना, एक काम करशील का? अरे बोल की, दोस्त म्हणतोस आणि एवढा काकू तुला येऊन काय विचारतोयस? थोडंसं खासगी होतं रे, एक 100 रुपये उसने देशील का रे? गावाकडून पैसे आल्यावर लगेच परत करतो. अरे काय हे, मला कालच पैसे पाठवलेत घरच्यांनी, हे घे 100 रुपये. खूप खूप आभारी आहे रे मित्रा, असं बोलून सुभाष निघाला. पोटामध्ये कावळे ओरडून ओरडून अगदी थकले होते. तरी मनात मात्र विचार येतच होते, बेटा नवीन, अजून या दुनियेत तू नवखा आहेस. लायब्ररीमध्ये स्वतंत्र टेबल खुर्ची मिळाली पण सरकारी खुर्ची मिळेल तो दिवस खरा म्हणायचा. लायब्ररीची गोल्ड मेंबरशिप घेतलीस पण स्वतःमधलं गोल्ड सिद्ध करायला किती वर्ष घाम गाळायला लागेल आणि एवढं करून सरकार प्रसन्न होईल का नाही याचं उत्तर मात्र देवालाच ठाऊक. सुभाषनं

पुरणपोळ्या आणि डाळ मागवली. समोरच्या डाळ कमी आणि पाणी जास्त या बरोबर दोन पोळ्या पोटात ढकलून त्यानं नवीनच्या नावानं अगदी तृप्ततेनं ढेकर दिला. काउंटरवर बिल देऊन त्यानं उरलेले पैसे घेतले आणि तो रूमच्या दिशेनं निघाला. राहिलेल्या पैशामध्ये अजून दोन तीन दिवस तरी काढावे लागतील. तोपर्यंत घरच्यांनी पैसे पाठवले तर देवच पावला म्हणायचा. संध्याकाळी हिस्ट्रीची भायवा होती. अजून तयारी काहीच झाली नव्हती. ती करायला हवी. विचारांच्या तंद्रीतच तो रूममध्ये पोचला. पुस्तक उघडून त्यानं तयारीला सुरुवात केली. शाळेमध्ये शिकलेला बराच इतिहास या पेपरला असतो असं त्यानं ऐकलं होतं. पण त्याचा खोलवरपणा त्याला आत्ता जाणवला होता. राज्य आणि केंद्राच्या परीक्षेत काही विषय सामायिक असल्याचं सांगून जाळ्यात ओढलेल्या माशाला कमी पैशात दुहेरी अभ्यासक्रमाचं आमिष दाखवलं जात होतं. पण दुहेरी अभ्यासक्रमासाठी या अभ्यासाचंही डबल इंजिन हवं हे सत्य मात्र लपवलं जात होतं. मोबाईलनं 5:45 अलार्म वाजवला आणि सुभाषनं पुस्तक कडेला ठेवलं. क्लासवर पोचायला 15 मिनिटं पुरेशी आहेत असा विचार करून तो रूमच्या बाहेर पडला. आजची वायवा तर चांगली झाली. क्लासमधून बाहेर पडता पडताच त्याला समोर परशा दिसला. अरे परशा, पुढच्या गुरुवारी माझी आठवण ठेव, नाहीतर तू आणि किशा दोघंच पोटपूजा कराल. किशा भेटला वाटतं तुला? परशानं विचारलं. नाही नाही, मोबाईलवर बोलला. बरं बरं, ते जाऊ देत. तुला दोन बातम्या द्यायच्या आहेत, एक चांगली आणि एक वाईट. कुठली आधी सांगू? सांग. आधी चांगलीच सांगे बाबा. तर 2 वर्षापूर्वी झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. सरकारला 2 वर्षानंतर का होईना जाग आली म्हणायची, परशानं सांगितलं. आणि दुसरी? सुभाषनं विचारलं. दुसरी अशी की उद्यापासून 4 विद्यापीठांच्या डिग्री परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात होणार आहे. आणि मग यात वाईट काय? सुभाषनं विचारलं. अरे, 2 वर्षापूर्वीच्या परीक्षेचे निकाल लागल्यानं 4-5% पुढे जायचा मार्ग खुला झाला. पण 95-96% तिथेच राहणार पुढच्या वारीसाठी. आणि विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लागले की आणखी शेकडो मासे जाळ्यात जायला सुचणार आणि शहराच्या दिशेनं सुसाट सुटणार, डोळ्यावर झापड बांधून. परशा म्हणाला. अरे हो की, तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. मला पण पटतं सगळं, पण हा लोंढा आता थांबता थांबत नाही. अरे, 5 होणाऱ्यांची टक्केवारी आणि येणाऱ्यांची संख्या यातली दरी प्रत्येक वर्षी वाढतच जाणार. आणि सरकारी नोकरीच्या शोधात असताना ती न मिळाल्यास दुसरा मार्ग काय, एवढा विचार सुद्धा शिकून सावरून जाळ्यात अडकलेल्या माशांच्या मनात येत नाही. आपण अडकलो म्हणून दुसऱ्यांना सावध करावं तर ते सुद्धा लोकांना पटत नाही. अरे, म्हणतात ना, माणूस शिकतो तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचाने नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे अगदी खरं आहे बघ, सुभाष उत्तरला. अरे, तुला तो चंदा माहितीये का, 2016 बॅचचा? परशाने विचारलं. हो, चांगला माहितीये की. अरे, माझ्या मागं पुढंच तो नंबर असायचा परीक्षेला, त्याचं काय झालं? सुभाषने विचारलं. अरे, तो मुंबईला गेला होता, आपल्यासारखाच जाळ्यात तडफडला. तो मागच्या वेळी कलेक्टरची परीक्षा पास झालाय, पण अजून नेमणुकीचं पत्र मात्र हातात मिळालं नाही. पण अरे, दुसऱ्या एका क्लासवाल्यानं त्याच्याशी करार केलाय आणि गावोगावी जाऊन त्याची सक्सेस स्टोरी सांगायची आणि नवीन माशांना त्यांनी जाळ्यात ओढायचं, असं आता चालू आहे. परशा म्हणाला. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं म्हणतात ते अगदी खरं आहे बघ. आता कलेक्टरच्या जागा किती, त्याचा कट ऑफ किती, त्याला लागणारी वर्ष किती, हे सगळं दडवून ठेवून गाजर दाखवायचं बस. मेंढ तयारच आहेत उड्या मारायला. जेटच्या विमानानं धावणाऱ्या या जगाला विचार करायला फुरसत आहे कुठे? आणि वेगळा विचार केला की मूर्खात काढायला शहाण्यांची फौज अगदी तयार आहेच. सुभाष पोट तिडकीनं बोलत होता. बरं, ते जाऊ दे. आणखी काय विशेष? परशाने विचारलं. अरे, काय सांगू मित्रा, क्लासमधून बाहेर पडता पडता बाचा मोबाईल आला होता. उद्याला तो आणि आई येणार आहेत. अरे, दिवाळीला आपली परीक्षा असते ना, तेव्हा आत्ताच भेटून जाऊ असं म्हणतायत. राहायची इच्छा असली तरी राहता येणार नाही रे, कारण आपल्याकडे रातच्या मुक्कामाला जागा कुठे आहे.

0: अरे पण काय अडचण काय?
1: अरे अडचण अशी आहे की मी त्यांना सांगितलं की एका रूम मध्ये आम्ही दोघच विद्यार्थी राहतो. त्यांनी आपल्या चौघांना बघितलं तर माझं पितळच उघड पडायचं रे. अरे गावाकडं मला वेगळी खोली असायची रे अभ्यासाला.
0: काय करावं ते समजत नाही बघ.
1: हत्तीच्या मारी एवढंच ना. एक काम करू, आम्ही दोघं सकाळपासूनच गायब होतो, पलंग सुद्धा रूम मधून हलवतो, मग तर झालं. पण एका अटीवर हा, गावाकडचा सगळा वानवळा आपल्या सगळ्यांनी आपण शेअर करायचं बघ.
0: वा वा कबूल कबूल,
1: सुभाष आनंदला. दुपारच्या सुमाराला सुभाषचे आई वडील आले. त्यांनी आईला घट्ट मिठी मारली, वडिलांचा पाया पडला. घरून आणलेल्या भाजी भाकरीवर तिघांचं मस्त जेवण झालं. बऱ्याच महिन्यांनंतर आईच्या हातचं खाऊन सुभाष अगदी तृप्त झाला. पाणी घ्यायला म्हणून तो उठला.
0: सुभा तुला एक विचारू?
1: आईने विचारलं.
0: आई अगं माझ्या परवानगीची गरज पडायला मी इतका परका झालो का ग तुला?
1: अरे तसं नव्हं, प्रश्न जरा नाजूक आहे तेव्हा विचारलं.
0: अरे मागच्या महिन्यात तुला एक सोयरीक आली होती,
1: लोक चांगली होती, आपलं घर बी त्यांना लई आवडलं, तुझा फोटो मागवला,
0: मुलगी पण चांगली शिकलेली होती,
1: पण त्यांना पूर्ण माहिती नसावी. त्यांनी विचारलं मुलगा काय करतोय,
0: तेव्हा हे म्हणाले कलेक्टरच्या परीक्षा देतोय म्हणून, 2-3 वर्षात होईल कलेक्टर.
1: अरे तुला काय सांगू, पण पाहुणं गेलं ते परत फिरकलंच नाही.
0: अरे निरोपी काय नाही, मला आत्ता पातूर कळणं झालंय, तुझ्या कलेक्टरच्या परीक्षेचं मी 5-6 वर्षापासून ऐकतोय ते खरं आहे ना?
1: अरे बघ, पाहुणं परत गेल्याचं दुःख अगदी अजिबात नाही रे, पण एकदा तुझ्या नोकरीचं झालं की आम्ही सुटलो बघ.
0: आईचं बोलणं ऐकता ऐकता सुभाषच्या घशात पाण्याचा घोट अडकला.
1: आईला काय सांगावी इथली परिस्थिती, उगाच त्या दोघांच्या जीवाला घोर नको म्हणून तो गप्प बसला. यावेळी आईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या वाढल्या होत्या आणि वडील जरा जास्तच वाकले होते.
0: कदाचित आपल्या भारानं तर नव्हे,
1: निरोप घेताना ते म्हणाले, सुभाष आता आपल्या गावात बी सरकारी योजना वाढायला लागल्यात आणि गावाच्या अगदी जवळूनच लवकरच कालव्याचं पाणीही व्हायला लागेल.
0: तुझ्या माहितीसाठी सांगतोय, तू समजून घे.
1: त्याच्या हातावर पैशाचं पाकिट ठेवलं.
0: 500 कमी आहेत,
1: मी म्हटल्या वक्ताला जरा जास्त देईन,
0: कापऱ्या स्वरात ते म्हणाले.
1: सुभाषला स्वतःचीच लाज वाटली.
0: दुसरा दिवस उजाडला.
1: कालचा प्रसंग सुभाषच्या डोळ्यासमोरून जाईना. आईचं बोलणं, तिच्या चेहऱ्यावरच्या वाढलेल्या सुरकुत्या आणि वडिलांचं वाकून चालणं, त्यांचे शब्द, सगळं सगळं काही डोळ्यासमोर होतं. आपलं घर दार आपले आई वडील सगळं सोडून आपण मृगजळाच्या पाठीमागे धावत इतकी वर्ष उगाच वाया घालवली. आई वडिलांच्या म्हातारपणी त्यांचा सगळा भार आपल्यावर घ्यायचा सोडून आपणच त्यांच्यावर भार झालो आहोत असं त्याच्या मनानं अगदी पक्क घेतलं. अजून किती वर्षांनी नोकरी मिळेल किंवा मिळणार नाही याची शाश्वती नाहीच. आपण शेतीकडे लक्ष न घालता शहरात आलो. घरची अगदी 10 एकराची एवढी मोठी शेती असताना बळीराजा न होता दुसऱ्याची चाकरी करण्यासाठी घर सोडलं आणि आता तर गावाजवळून कालव्याचं पाणीही वाहू लागलंय. आपल्याकडून झालेली ही चूक उशिरा का होईना, पण सुधरवायला नक्कीच हवी. चुकलेली वाट सुधारून घरच्या शेतीत लक्ष घालायला हवं आणि आपल्या आईवडिलांना आपला भक्कम आधार द्यायला हवा. आता त्याचा निश्चय पक्का होऊ लागला आणि तेवढ्यात मोबाईल वाजला.
0: आता ही किशोरी कशाला मोबाईल करतेय?
1: हॅलो, हा सुभाष.
0: अरे ऐक ना, तुला वेळ असेल ना तर तुझ्या घराजवळच्या त्या हॉटेलमध्ये भेटायचं का?
1: हो चालेल चालेल, पण काय कर, काय विशेष?
0: अरे तू येतं खरी, आल्यावर सांगते, किशोरी म्हणली.
1: सुभाष आणि किशोरी एकाच कॉलेजमधून बरोबरच पदवीधर झालेले. कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे चांगले सूर जुळले होते. किशोरी त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान होती. शहराचं आकर्षण आणि मुलींची नोकरी करायची हौस यामुळे ती सुद्धा तिच्या मैत्रिणींमुळे शहरात आपलं नशीब आजमवण्यासाठी आलेली. सुरुवातीची 1-2 वर्ष घरच्यांनी प्रोत्साहन दिलं, पण मुलीच्या वाढत्या वयाबरोबर

0: खबर आणि नोकरीच्या अनिश्चिततेमुळे त्यांनी तिला घरी परतण्यासाठी तगादा लावला होता. सुभाषला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. किशोरी अगदी ठरलेल्या वेळी आली. दोघेही हॉटेलमध्ये गेले. काय घेणार? सुभाषने विचारलं. अरे काही नाही, 1/2 स्पेशल चहा, आपल्याला इतकाच परवडतो रे. मग किशोरीनं त्याला सगळी हकीकत सांगितली. त्यावर सुभाष काही क्षण विचार करून म्हणाला, तुला सांगू का, मला ना आत्ता आनंद फंदी यांचा एक खणखणीत फटका आठवत आहे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. मी आता धोपट मार्गाने माझ्या आयुष्याची वाट सुकर करायचं ठरवलं आहे. मी परत जातोय गावाकडे आपली शेती करायला. काय सांगतोस? किशोरीच्याही मनात तोच विचार घोळत होता. दोघांनाही पुढच्या धोक्याची जाणीव झाली आणि पुन्हा एकदा त्यांचे विचार आणि सूर जुळून आले. दोघांनीही घरी परतण्याचा निर्णय घेतला. सुभाषनं पुढच्या 1.5-2 वर्षात आपलं सारं लक्ष शेतीवर केंद्रित केलं. सरकारी योजनांचा संपूर्ण लाभ घेत, शेतीमध्ये बदल घडवत, उत्पन्न वाढीसाठी भरघोस असे प्रयत्न केले आणि त्याचा योग्य तो परिणाम दिसून आला. नंतरच्या वर्षी सुभाष आणि किशोरीच्या जुळलेल्या सुरांना सनींच्या सुरांनी साथ केली. सुभाषनं बिकट वहिवाट सोडून धोपट मार्ग स्वीकारला आणि काळ्या मातीनं देखील त्यांच्या ओंजळीत हिरवं धान टाकलं.
1: बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. अरे संसारामध्ये ऐसा

धरून निखालत खोट्या बोला बोलू नको, अंगिरी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको, नास्तिकपणात शिरून जनांचा बोल आपण घेऊ नको, अरे भली भलाई कर काही पण

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये आताच आपण ऐकलीत विनायक दिनकर ढवळे यांची कथा बिकट वाट. वाचक स्वर आणि सूत्रसंचालन सविता जेरे. सादर करते होते सुमित श्रीपाद. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे

0: का जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
0: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार?
0: हो.

0: मिता वाहिनी आता संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
1: झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते आर्थिक

0: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सीआयआय आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून ईव्ही, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी. और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या

कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रीगटाच्या पाचव्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते. सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा सामना होणार आहे. धर्मशाला इथे एचपीसीए मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ञ

0: यांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातले विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. कार लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला। या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत। श्रोते हो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे। उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत। दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारी घसरली आहे। याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील।
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 निकाल लागला। या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%। मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या तर्शी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%। गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे, ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%। म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे। एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे। आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत, ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे। म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10,06,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजे साधारणपणे 94,000 जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत। तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील। पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे। असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकव

शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. इयत्ता 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये
तिथे ही सुविधा उपलब्ध नसते. तर ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे, कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत,

0: आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर फोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तिन्ही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कोणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा जिद्दीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच. त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेले यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेला असाल

0: दोनच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते, त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
1: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIRM च्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
2: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
3: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
1: वेळ झाली एक विशेष कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम.
6: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण गीतसंवाद ऐकणार आहोत आणि आजच्या गीतसंवादचा विषय आहे क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग. तर याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
7: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची, तसेच 8, 9 व 10 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8, 9 व 10 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 10 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 65 ते 82%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 45%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 2 ते 6 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्यावी. दुपारच्या कडक उन्हात म्हणजेच दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान शेतामध्ये काम करणे टाळावे. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. डोक्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी किंवा सुती रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे. याशिवाय ताक किंवा लिंबू पाणी नियमित घ्यावे. थेट उन्हामध्ये सतत काम करू नये. मधून मधून सावलीमध्ये विश्रांती घ्यावी. जनावरे दुपारच्या वेळी उन्हामध्ये चाराव्यास नेणे टाळावे. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.

वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भीतीउरी दामिनीची परी किमयान्यारी देई इशारा लवकरी. विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप. भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्यामार्फत जनहितार्थ जारी.

माझ्याशी माझ्याशिवार या कार्यक्रमात आता वळूया आजच्या गीतसंवादकडे. आजच्या गीतसंवादमध्ये आपण शार्पण जमिनीमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

मुळात जमीन क्षारपड होण्यामागची कारणं काय आहेत? तर सेंद्रिय आणि हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बिघडतात. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागामध्ये वर्षानुवर्ष साठून राहतात. उन्हाळ्यात पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि क्षार जमिनीवरती साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त होतात. या जमिनी सुधारण्यासाठी सामूहिक उपाययोजनाची गरज असते. सिंचन क्षेत्रातील भारी, काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामूह, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडियमचं प्रमाण वाढतं आहे आणि म्हणूनच जमिनी क्षार आणि चोपण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार आणि चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मावरती जो विपरीत परिणाम झालेला आहे, ते गुणधर्म सुधारण्यासाठी निचराच्या माध्यमातून अतिरिक्त पाण्याबरोबर असलेल्या विद्राव्य क्षारांचा भूमिगत किंवा उघड्या चरांद्वारे बाहेर काढण्याबरोबरच एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनावरती भर द्यावा लागतो. या जमिनीमुळे सिंचन क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिकेतील पाणी सुद्धा क्षारयुक्त होतं आहे. या क्षार आणि चोपणयुक्त जमिनींची व्याप्ती कमी करण्यासाठी जमीन माती परीक्षण करून प्रथमतः जमिनीचं वर्गीकरण करावं लागतं. क्षारपट जमिनीमध्ये क्षारयुक्त, क्षारयुक्त चोपण, चोपण जमीन असे तीन प्रकार आहेत आणि या प्रकारानुसार जमिनीची सुधारणा कशी करायची ते अवलंबून असतं. नाहीतर जमिनी जास्त क्षारपड होत जातात. त्यासाठी विविध क्षारपड जमिनींचे प्रकार, कारण, गुणधर्म आणि सुधारणा समजावून घेऊनच एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवरती भर द्यावा लागतो. उष्ण आणि कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस जर कमी पडला तर जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. सिंचन क्षेत्रात भारी चिकणमातीच्या अतिखोल, काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीला अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनीची ठेवण सखल भागात केली तर भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झालेला दिसतो. त्यामुळेच क्षार जमिनीमध्येच साठायला लागतात. कालवा सिंचन क्षेत्राच्या कालव्याच्या बाजूने काँक्रीट मुलामा न केल्यानं पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार आणि चोपणयुक्त बनल्या आहेत. जास्त पाणी लागणारे ऊसासारखे पीक वारंवार घेतल्यामुळे सुद्धा पिकांची फेरपालट न केल्यानं सुद्धा जमिनी क्षारपड होत जातात. आपल्या राज्यातल्या जमिनी ह्या अग्निजन्य बेसाळ खडकापासून बनलेल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचं प्रमाण जास्त आहे. खनिजांचं विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीमध्ये साठतात. सिंचनाला क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचं प्रमाण वाढतं. क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म काय आहेत तेही आपण जाणून घेऊया. क्षारयुक्त जमिनीचा समूह 8.5 पेक्षा कमी असतो. जमिनीची विद्युत वाहकता 1.5 डेसी सायमन प्रतिमीटर पेक्षा जास्त असते. विनिमय सोडियमचं प्रमाण 15% कमी असतं. उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्लोराईड आणि सल्फेट युक्त कॅल्शियम मॅग्नेशियमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो. जास्त क्षारांमुळे पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्यामध्ये पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. जमिनीतील पाण्याची पातळी उथळ म्हणजे 1 मीटरच्या आत असते. पिकांची पानं पिवळी पडून वाढ खुंटते. तर या क्षारयुक्त जमिनीमध्ये सुधारणा कशी करायची हे आपण जाणून घेऊया. मात्र इथं घेऊया एक म्युझिकल विश्रांती.

छोट्याशा म्युझिकल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझी शोध माझा शिवार या कार्यक्रमात, ज्याच्यामध्ये आज आपण गीतसंवाद ऐकतो आहोत. गीतसंवाद मध्ये आजचा विषय आहे क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग. तर या क्षारयुक्त जमिनींची सुधारणा कशी करायची? तर शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनी बाहेर काढावेत. शेतात लहान लहान 20 गुंठ्याचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा. सेंद्रिय खतांचा हेक्टरी 20 ते 25 टन वापर करावा. जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा जसं पाचट वगैरे या पदार्थांचा आच्छादनासाठी वापर करावा. जमीन पडीक ठेवू नये. हिरवळीची पिकं जशी धयांच्या ताक 45 ते 50 व्या दिवशी 3 वर्षातून एकदा तरी जमिनीत गाडावा. भाजीपाला रोपांची सरी वरंब्यांच्या मध्यभागी लागवड करावी. सेंद्रिय भूसुधारके, मळी कंपोस्ट, स्पेंट वॉश जमिनीमध्ये टाकू नये. तसंच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचाही वापर करू नये. क्षार सहनशील पिकांची निवड करून लागवड करावी. जमिनीला उत्तर द्यावा. शेताभोवतीच सच्छिद्र पाईप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा. सिंचनाला चांगलं पाणी वापरावं. सेंद्रिय खतांचा आणि जोर खतांचा म्हणजे निंबोळी पेंट, करेन्स पेंट अशांचा

शक्यतो वापर जास्त करावा. हिरवळीची पिकं, धंच्या ताग 45 ते 50व्या दिवशी 3 वर्षातून एकदा तरी जमिनीमध्ये गाळावेत. माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्यकतेच्या 50% पहिल्या वर्षी आणि उरलेली मात्रा 2 वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या 20 सेंटीमीटर थरांमध्ये मिसळावी. सेंद्रिय भूसुधारके, मळे, कंपोस्ट, पेंट वॉश जमिनीमध्ये टाकावं. क्षारपड जमिनीमध्ये सुधारणांमध्ये पाण्यावाट्य क्षारांचा निचरा चरांद्वारे करणं अतिशय प्रभावी उपाययोजना आहे. त्यामध्ये उघडेसर निचरा पद्धती आणि भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धती असे 2 प्रकार पडतात. उघडेसर निचरा पद्धतीमध्ये शेताच्या उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो. त्यावेळी 3 ते 4 फूट खोलीचे चर शेत जमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने येऊन ते चर मुख्य चरात किंवा नाल्याला जोडून पाण्याचा निचरा करावा. अशा प्रकारे घेतलेल्या चरात लहान मोठे दगड गोटे मुरू विटांचा चुरा वाळू भरून त्यावर माती टाकली तर चरांमुळे वाया जाणारी जमीन लागवडीखाली आणता येईल. शिवाय मशागतीला अडथळा येणार नाही आणि चरांची वारंवार दुरुस्तीही करावी लागणार नाही. भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पद्धतीमध्ये चोपणयुक्त जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करणं गरजेचं आहे. काळ्याभारी जमिनीमध्ये चोपण जमिनीचं प्रमाण सतत वाढतं आहे. अशा जमिनीतील क्षारांचा नियमित निचरा करण्यासाठी चर काढणं जरुरीचं आहे. क्षारयुक्त आणि चोपण जमिनीत मुख्य चर 2 मीटरपर्यंत खोल काढावा. बाजूचे चर 1 ते 1.5 मीटर खोलीपर्यंत काढावेत. बाजूच्या 2 चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावं. मुख्य चरांमध्ये PVC 30 सेंटीमीटर व्यासांचा पाईप वापरावा. बाजूच्या चरामध्ये दगड गोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर जाड वाळूचा आणि त्यानंतर बारीक वाळूचा थर देऊन माती टाकून जमीन सपाट करावी. चोपणयुक्त जमिनीमध्ये निचरा प्रणाली बरोबर भूसुधारक वापरणं गरजेचं असतं. म्हणूनच निचरा पद्धतीची आखणी तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणं अतिशय गरजेचं असतं. ही आखणी करताना समस्यायुक्त क्षेत्रांचं सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचं पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्न असणारे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. जमिनीचं माती परीक्षण करून गुणधर्म अभ्यासून वर्गीकरणाप्रमाणेच एकात्मिक पद्धतीने सुधारणा केली तर क्षारपड जमिनीची सुधारणा करून जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवता येईल आणि विविध पिकांचं शाश्वत उत्पन्न घेता येईल.

0: क्षारपड जमिनीमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग याविषयीची थोडक्यात माहिती आपण घेतली गीतसंवाद या कार्यक्रमात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषी वलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
0: माझं शेत माझं शिवार कार्यक्रमात जाणून घेऊया उद्याच्या कृषी विषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्तामध्ये निकाल

उत्कृष्ट चाऱ्याचं मूल्यवर्धन याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल। तर उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात जनावरांची उन्हाळ्यात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सॅम मुद्रिक यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा। आणि आता या वळणावरती माधुरी केस्तीकरला मात्र निरोप द्या। पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून। पण तोपर्यंत नमस्कार।

0: किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून. पण तोपर्यंत नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्राने प्रसारित केला. रात्रीचे 8 वाजता यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गेला। आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतर मंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलिंगचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ

0: मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं।
1: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे। आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील। 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या। सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते। हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली। ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। टीसीएस प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला। निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला। ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला। यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते। पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे। मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला। राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला। याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं। या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली। कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं। त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे। आज आयसीसीनं ही क्रमवारी जाहीर केली। दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे। इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही

गटागटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या टीसीएस महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता लोकसंगीताचा कार्यक्रम. आज शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

0: कोणाची काया जाईल वाया माय साऱ्यांना देऊ रे दादा
1: माय साऱ्यांना देऊ रे दादा माय साऱ्यांना देऊ
0: कुणी न पडता एक सारखा समानतेन राहू रे दादा
1: समानतेन राहू रे दादा समानतेन राहू
0: भूत दयेन अनमायेन भूत दयेन अनमायेन होई

0: अतूट नात मनाशी आपल्या पाळू रे दादा,
1: मनाशी आपल्या पाळू रे दादा, मनाशी आपल्या पाळू।
0: अंधश्रद्धेला अनजून माला सारे मिळून जाळू रे दादा,
1: सारे मिळून जाळू रे दादा, सारे मिळून जाळू।
0: रेडकर शाहीर गाईल जाहीर, रेडकर शाहीर गाईल जाहीर, भीमते जा

शंकर खंडागळे आणि शाहिद जाधव यांनी गायलेली लोकगीत श्रोते हो आता आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, सुरुवातीला ऐकूया गणेश बंडी यांना.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
1: भावधारा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकता आहात. जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांना आता ऐकूया.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वणगे यांनी गिटारीवर वाजवलेला राग बिहाग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती भूषण परचुरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
3: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे विनोद पागडे यांची. तर ऐकूया नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण.

0: श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नित्या राजेंद्र यांनी गायलेला राग शुद्ध कल्याण ऐकलात. यांना तबला साथ दिली होती अभय दातार यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती विनोद पडगे यांनी.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रांनो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
0: श्रोते हो, ठीक 11 आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.